ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्तिरसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

एक मन एक प्रार्थना, एक असतो तोही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: कागद पेन नाही या वेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे। विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांचा असा जीवन प्रवास ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि पुढे आयुष्यामध्ये मार्गक्रमण करत असताना ते एका अशा उंचीवर जाऊन पोहोचलेले असतात की त्यांचा जो हा जीवन प्रवास असतो ते आपल्यासाठी एक इन्स्पिरेशन असतं, प्रेरणा असते. याच पद्धतीनं आपण अनेक विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास जाणून घेत असतो. आज तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमामध्ये आपण निमंत्रित केलेलं आहे माननीय श्री सूर्यकांत मोहंती यांना. ते भुवनेश्वर इथे सध्या आहेत, मूळतः ओडिसाचेच आहेत राहणारे आणि सध्या भुवनेश्वर इथे मॅटेरियल्स नॅल्को जी गव्हर्नमेंटची कंपनी आहे त्या ठिकाणी जनरल मॅनेजर या खूप मोठ्या अशा पदावर आहेत. 1991 साली ते पासआउट झालेले आहेत. 1987 साली त्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला होता. ते आज आपल्याशी हिंदी आणि इंग्रजीमध्ये बोलणार आहेत. सूर्यकांतजी, मैं आपका स्वागत करता हूँ रेडियो तेरणा के स्टूडियो.
2: थैंक यू
1: जी सर. जैसे मैंने अभी एक मिनट में आपका इंट्रोडक्शन करवा के दिया कि आप एक तो जनरल मैनेजर हो मटेरियल्स नैल्को कंपनी में, साथ में आपने 1991 को पास आउट किया था. तो आप 87 के बाद पहली बार कॉलेज कैंपस में आ रहे हो?
2: 91 के बाद फर्स्ट टाइम आई एम कमिंग टू कॉलेज.
1: यस यस,
2: आई पास आउट इन 1991. आई हैड ट्राइड टू कम वंस बट आई कुडंट मेक इट, बट दिस टाइम आई हैव मेड इट दैट आफ्टर एलुमनी आई विल मूव एंड आई विल लुक.
1: अच्छा, तो अभी लगभग 32 ईयर्स हो रहे.
2: यस,
1: तो आपको कैसे फील हो रहा है ये पहले बोलिए.
2: इट्स अ डिफरेंट फीलिंग ऑल टुगेदर. सी, व्हेन वी लेफ्ट द कॉलेज आई थिंक देयर वाज अ सिंगल बिल्डिंग वन साइड दैट इज द मेन कैंपस एंड टू साइड देयर आर टू हॉस्टल्स, ओल्ड हॉस्टल न्यू हॉस्टल. नथिंग एल्स वाज विजिबल फ्रॉम द मेन रोड इटसेल्फ, बट नाउ फ्रॉम द मेन रोड इटसेल्फ डिफरेंट कैंपसेस आर बीइंग विजिबल. आई वुड हैव लाइक टू विजिट द हॉस्टल बट सॉरी आई एम नॉट इन एनी पोजीशन टू मूव एंड चेक द हॉस्टल्स, बट आई हर्ड दैट द हॉस्टल्स आर न्यू हॉस्टल्स आर स्टिल द सेम एंड ओवरऑल इट लुक्स टोटली डिफरेंट.
1: अच्छा, आपका फर्स्ट डे कैसा था जब आप एडमिशन हुआ?
2: यस, व्हेन आई जॉइंड द फर्स्ट डे आई वाज इन सर्च ऑफ ए हॉस्टल एंड आई वाज टोल्ड दैट देयर इज नो हॉस्टल सीट अवेलेबल राइट नाउ, सो यू हैव टू एडजस्ट समवेयर 10-15 डेज. सो आई हैड टू गो टू सम सीनियर ओडिया पीपल, दे आर स्टेइंग टुगेदर इन अ प्राइवेट हॉस्टल यू कैन से फ्लैट्स. सो I started staying with them. In accidentally one bed was vacant in one of the room. So they told you, if you want, you can continue. And I became so close with these senior people that all along, the first year I stayed with them. And one very funny thing is that because I was staying with my seniors and when we used to go in the bus, the juniors, I mean my batchmates, they used to think that he is a senior, they used to give a lot of respect. So, okay. And in that year, I was not ranked.
1: Okay.
2: So I made it a point that as I was not ranked, I will ensure that nobody else is being ranked in my next 2-3 years. Right. So that was the great experience. My first day experience was a very beautiful one.
1: तर मित्रांनो, आता सूर्यकांतजी असं सांगत आहेत की ते 1987 साली ॲडमिशनला आले, त्यावेळेसचा काळ कसा होता हे सांगितलेलं आहे. 1991 पासआउट झाले आणि ते त्यांच्या सिनियर सोबत राहिलेले होते, त्यामुळे त्यांच्यावर त्या काळामध्ये जी रॅगिंग होती ती नाही झालेली आहे. इट्स अ ग्रेट थिंग सर की आपने उस टाइम ऐसे कुछ ॲडजस्ट किया. लेकिन 99 उस टाइम का जो एकेडमिक्स रहता था वो किस तरीके का रहता?
2: 1991, इट्स नॉट 99, 1991, यस. टुडे आई वाज डिस्कस, आई मेट मिस्टर उदय मस्के, ही इज माय मेंटर, आई कैन से इट्स वेरी नाइस लेक्चर, इज नॉट अ लेक्चर, यू सी द स्टूडेंट्स एज हिज यंग ब्रदर. So there, the student lectures relation

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक. हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तीर्णा 90.4 FM.
2: मंडळी नमस्कार. मंडळीच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण बघतो आहोत की सध्या उन्हाळी हंगामाची सुरुवात होते आहे महाराष्ट्रामध्ये, आणि महाराष्ट्रात उन्हाळी हंगामात प्रामुख्याने कलिंगड, खरबूज, काकडी, दोडका, घोसाळी, कारली, दुधी भोपळा, तोंडली, तांबडा भोपळा, भेंडी, गवार, टोमॅटो, वांगी, मिरची, चवळी, घेवडा, कोथिंबीर, कांदापात, मेथी, राजगिरा, माठ, पोकळा यांचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जात असतं. उन्हाळी हंगामातील या भाज्यांच्या लागवडीचं नियोजन कसं करणं गरजेचं आहे याची आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण इथं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मंडळी, उन्हाळी हंगामात भाजीपाला लागवड करत असताना घ्यावायची जी काळजी आहे ती सुरुवातीस बघणार आहोत. लागवडीसाठी प्रामुख्याने अधिक सेंद्रिय कर्ब पाणी साठवून ठेवणारी परंतु उत्तम पाण्याचा निचरा होणाऱ्या सुपीक जमिनीची निवड करावी. जमिनीवर आच्छादनाचा वापर करावा. कोरडे आणि उष्ण वाऱ्यापासून संरक्षणासाठी शेताच्या चारही बाजूस शेवरीसारख्या पिकाची अथवा वाफ्याभोवती मक्याची दाट लागवड करावी. तर मंडळी, हे दोन मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. आपण बघतो आहोत उन्हाळ्यामध्ये आपल्या भागामध्ये असेल किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीमुळे किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीच्या अगोदर वादळ येत असतात किंवा त्याचबरोबर सोसाट्याच्या वाऱ्याचा एक प्रादुर्भावसुद्धा आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये होत असतो, आणि जेणेकरून आपल्या भागामध्ये जी पिकं आपण घेतलेली असतात त्याच्यामध्ये वारा शिरणे किंवा त्याच्यामुळे अधिक नुकसान होत असतं. त्याच्यामुळे शेवरी आपल्या बांधावर लावून घेणं हा एक उत्तम पर्याय असू शकतो. आणि मंडळी, शेवरीपासून एवढंच वाऱ्याचं संरक्षण करणं हा एवढाच भाग नाही, पण शेवरीपासून आपल्याला चांगलं उत्पादन देखील मिळू शकतं. आणि शेवरी ही झटपट वाढत असते. काही महिने मध्ये शेवरीचं पीक हे आपल्याला 9-10-15 फुटापर्यंत गेलेलं दिसून येतं. तर याच्यासाठी हा जो मुद्दा होता तो खूप महत्त्वाचा आहे. आणि त्याचबरोबर आपले जे वाफे आहेत त्या वाफ्याच्या भोवताली आपण मक्याची जर दाट लागवड केली तर पिकांना संरक्षण देखील मिळतं आणि एक उत्तम प्रकारचं वातावरण देखील त्या ठिकाणी निर्माण होत असतं. याच्यानंतरचा मुद्दा महत्त्वाचा आहे तो आहे रोगप्रतिकारक जातींची निवड, सिंचनाचे व्यवस्थापन, रासायनिक आणि सेंद्रिय खतांचे योग्य संतुलन याकडे सुद्धा लक्ष देणं शेतकरी बांधवांनी गरजेचं आहे. फळांची काढणी शक्यतो संध्याकाळी करावी. स्वच्छ ठिकाणी प्रतवारी, पॅकिंग, साठवण, योग्य वेळी माल वाहतूक ती म्हणजे पहाटेच्या वेळी या बाबींचा नियोजनपूर्वक एकत्रित वापर करणंसुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे उत्तम प्रतीचा भाजीपाला हा ग्राहकापर्यंत पोहोचवणं आपणास शक्य होऊ शकतं.

उन्हाळ्यामध्ये घेतल्या जाणाऱ्या भेंडी आणि गवार या भाज्यांना सुद्धा भरपूर मागणी असते. भेंडी लागवड करतेवेळी हळद्या रोगास प्रतिकारक्षम परभणी, क्रांती, अर्क, अनामिका, पुसा सवानी आणि पंजाब पद्मिनी या वाणाची निवड करणं गरजेचं आहे. गवारीसाठी पुसा सदाबहार, पुसा नवबहार यासारख्या भरपूर उत्पादन देणाऱ्या जातीची निवड आपण करणं गरजेचं आहे. उन्हाळ्यात या पिकांना पाणी वेळेवर देणं हे सुद्धा गरजेचं आहे आणि तोडणीची वेळ जी असणार आहे ती थोडीशी उशिरा आपण करणं गरजेचं आहे. जी वेळ असणार आहे संध्याकाळी 5 ते 6 दरम्यानची. आता वेलवर्गीय भाजीपाला पिकाच्या संदर्भात मंडळी या ठिकाणी माहिती करून घेऊयात. वेलवर्गीय भाज्यांमध्ये प्रामुख्याने काकडी, कारली, दुधी, भोपळा, दोडका, घोसाळी या प्रमुख भाज्यांचा समावेश आहे. या सर्व भाज्यांची लागवड बियांद्वारे रुंद अंतर ठेवून करणं गरजेचं आहे. लागवडीनंतर बियांची उगवण झाल्यानंतर काही दिवसांनी वेलीला वळण देणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे आणि आधार देणं सुद्धा ही दोन कामं महत्त्वाची आहेत. दर्जेदार आणि अधिक उत्पादनासाठी वेलीला मंडप किंवा तारेच्या ताटीने आधार देणं गरजेचं आहे. कारली, दुधी, भोपळा, दोडका, घोसाळी ही कमकुवत वेलवर्गात मोडणारी पिकं असून वेलींना चांगला आधार मिळाला तर त्याची वाढ चांगली होऊ शकते. यानंतर मंडळी आपण बघणार आहोत मिरची, वांगी आणि टोमॅटोच्या संदर्भामध्ये. या तिन्ही पिकांची रोपे गादी वाफ्यावर करावीत. डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात गादी वाफ्यावर बियाणे पेरून झाल्यानंतर साधारणपणे जानेवारी फेब्रुवारी महिन्यात रोपांची लागवड करणं गरजेचं आहे. या पिकांमध्ये विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी त्यांचा प्रसार करणाऱ्या किडींसाठी नियंत्रण ठेवणंसुद्धा गरजेचं आहे. मिरचीसाठी लागवड करतेवेळी तिचे उत्पादन मार्च ते मे महिन्यात बाजारात येईल असं नियोजन आपण करणं गरजेचं आहे. लागवडीसाठी वान हा उंच शाखीय वाढणारा, फांद्या जास्त असणारा, पोपटी ते गर्द हिरव्या रंगाचा लांब मिरच्या त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. मिरचीमध्ये फुले ज्योती या जातीमध्ये मिरच्या झुपक्यात येतात आणि झाडावर दाट पानंसुद्धा असतात. वांगी या पिकासाठी उंच डेरेदार वाढ असणारा काठेरी देठ, जांभळ्या पांढऱ्या हिरव्या रंगाची छटा असणाऱ्या चक्कीदार गोल किंवा उभट गोल फळे असणाऱ्या वाणाची निवड करावी. वांग्यामध्ये रंग, आकार यानुसार भागनिहाय विविधता आढळून येत असते. वांगी पिकास शेणखत, रासायनिक खते यांचा संतुलित वापर करावा. उन्हाळी हंगामात योग्य वेळी पाणी देणं गरजेचं आहे. फळांची तोडणी 5 ते 6 दिवसांनी करावी. चांगली एकसारखी फळे बाजारात पाठवणं गरजेचं आहे. आणि टोमॅटोच्या संदर्भात मंडळी आपण बघणार आहोत. टोमॅटो पिकासाठी वान निवडताना प्रामुख्याने तो वान अधिक पाणी असणारा, उष्ण तापमानात फळधारणा होणारा, लीफ कर्ल व्हायरस या रोगास सहनशील, फळांना तडे न जाणारा निवडणं गरजेचं आहे. टोमॅटोची लागवड शक्यतो लवकर करावी कारण उष्ण हवामानात फळधारणा कमी असू शकते. मंडळी यानंतर बघणार आहोत आणखी एक महत्त्वाचं भाजीपाला पीक ज्याच्यामध्ये आपण कोथिंबिरीचा उल्लेख करू शकतो. कोथिंबिरीच्या पिकास कोरडे हवामान मानवते. उन्हाळी हंगामात कमी पाण्यावर येणारे कोथिंबिरीचे पीक कमी कालावधीत चांगले पैसे देऊन जाऊ शकते. कोथिंबीर पिकाची लागवड करताना वाफे तयार करावेत. दर 8 दिवसाच्या अंतरानं कोथिंबिरीची लागवड करणं गरजेचं आहे. आता जाता जाता बघणार आहोत आणखी 3 भाज्या आहेत. त्याच्यामध्ये राजगिरा आहे, पोकळा आहे, माठ आहे. उन्हाळी भाजीपाल्यामध्ये पालेभाज्या हे महत्त्वाच्या आहेत. पालेभाज्या आपल्या आहारातील खनिज क्षार आणि जीवनसत्वाचा पुरवठा करणारे अगदी स्वस्त आणि सहज सुलभ नैसर्गिक स्रोत आहेत. शेतकऱ्यांच्या दृष्टीने पालेभाज्या या अल्प भांडवल कमी क्षेत्रात कमी वेळेत उत्पादन देतात. पालेभाज्या लागवडीसाठी पाण्याचा हमखास, सलग पुरवठा, बाजारपेठ जवळ असणं, वाहतुकीची चांगली सोय असणं या बाबी महत्त्वाच्या आहेत. उन्हाळी हंगामात प्रामुख्याने राजगिरा, पोकळा, माठ आणि मेथी या पालेभाज्या घेतल्या जातात. तर मंडळी आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून ही जी भाजीपाला पिकं किंवा पालेभाज्या आपण बघितलेल्या आहेत यांचं जर योग्य नियोजन आपण फेब्रुवारी महिन्याच्या अगदी 28 तारखेपर्यंत जरी केलं तरी निश्चितपणे आपलं उत्पादन हे मेच्या आत येऊ शकतं आणि चांगला बाजारभाव आपल्या भाजीपाला पिकांना मिळू शकतो. यासाठी गरज आहे योग्य नियोजन करण्याची. आपल्याकडे किती पाणी उपलब्ध आहे, यावर शेतकरी बांधवांनी कोणत्या भाज्या लावायच्या आहेत, त्यांचे दर कसे असणार आहेत या संदर्भातील चर्चासुद्धा करून घेणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून येणारा आपला हा उन्हाळी हंगाम अतिशय चांगला होऊ शकतो, फायदेशीर ठरू शकतो. आजच्या आपल्या शिवारवार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणारच आहोत शिवारवार्ताच्या पुढील भागात एका नव्या माहितीसह. आपण ऐकत रहा रेडिओ 93.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आपली पसंत, आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो आजच्या स्वर बहार या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदी सिनेमातील सुपरहिट गीतं आपण ऐकत असतो आणि आपल्या स्वर बहार या कार्यक्रमाची एक थीम सुद्धा असते आणि ही थीम आपल्या सर्व श्रोत्यांना खूप आवडते सुद्धा. तर आजची थीम कोणती असणार आहे याच्याबद्दलची उत्सुकता आपल्या मनामध्ये निश्चितपणे असणार आहे. तर चला जास्त त्याच्यावर आपण चर्चा न करता सांगून टाकतो आजची थीम आहे जमाना. मंडळी जमाना अशी एक कन्सेप्ट आहे जी आपल्या शिक्षणानंतर जीवनातील खरं शिक्षण आपल्याला देत असते. आपण शिकलेल्या गोष्टी अपील करत असताना हा जमाना अर्थात दुनिया आपली खरी प्रयोगशाळा आहे. जर माणूस इथं तरला तर तो खऱ्या अर्थानं यशस्वी ठरतो. म्हणून जाणून घेऊयात या जमान्याचे सर्व रंग आपल्याच्या स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून. कार्यक्रमाच्या सुरुवातीचं गीत आपण ऐकणार आहात जे गीत गायलं आहे मुकेश यांनी. गीत आहे देवराज यांचं. संगीतकार आहे तो शंकर जयकिशन. चित्रपट आहे मेरा नाम जोकर.

श्रोतेहो सुवर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात आप आए बहार आई या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोते हो पेईंग गेस्ट या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत गायलं आहे किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी. गीत आहे मजरूह यांचं, संगीतकार आहेत सचिन देव बर्मन.

श्रोते हो, रेडिओ तेरणा 90.4 FM वरून आपण ऐकत आहात कार्यक्रम स्वर बहार आणि आजची आपली थीम इंटरेस्टिंग आहे ती आहे जमाना. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत लता मंगेशकर, गीत आहे आनंद बक्षी यांचं आणि संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल. चित्रपट आहे महबूब की मेहंदी.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात अतिशय एक संवेदनशील गीत, जे गीत गायलं आहे किशोर कुमार यांनी. गीत आहे नक्ष ल्यालपुरी यांचं आणि संगीतकार आहेत सपना जगमोहन. चित्रपट कॉल गर्ल.

श्रोते हो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेराना 90.4 FM वरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात जीवन मृत्यू या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात नजराना या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि मुन्ना यांच्या आवाजातील मजरूह यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोत्याहो स्वर बहार या कार्यक्रमात आज आपण जमाना या थीमचा आनंद घेत आहोत आणि कार्यक्रमात यानंतरचं गीत गात आहेत किशोर कुमार. गीत आहे अंजन यांचं, संगीतकार राजेश रोशन, चित्रपट याराना.

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तिरणा 90.4 FM वरून. या कार्यक्रमाची स्पेशल थीम असते, आजची थीम आहे जमाना. आणि याच थीमला आणखीन न्याय देण्यासाठी आपण एक सुंदर असं गीत ऐकणार आहोत, जे गीत आहे समीर यांचं. संगीतकार आहेत नदीम श्रवण, चित्रपट सडक आणि गायक कलाकार अनुराधा पौडवाल, अभिजित भट्टाचार्य आणि विपिन सचदेवा.

श्रुतेहो स्वरबहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. श्रुतेहो कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात जीना मरणा तेरे संग या चित्रपटासाठी बिपिन सचदेवा आणि अनुराधा पोडवाल यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत दिलीप सेन, समीर सेन.

0: श्रोतेह स्वरबहार या कार्यक्रमात जमाना या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील याच थीमचं गीत गात आहे तो विनोद राठोड आणि सपना मुखर्जी. गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहे तो नदीम श्रवण. चित्रपट जमाना दीवाना.
1: ढूंढते रह जाओगे, अजी ढूंढते रह जाओगे.

श्रोतेहो, स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आणि हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटतोय या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया आपण आमच्याशी निश्चितपणे शेअर करू शकता. यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900, अर्थात 9970500900. आणि स्वरबहार या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहात हर्टलेस या चित्रपटासाठी अरिजित सिंग यांच्या आवाजातील अराफत महमूद यांचं गीत. संगीतकार आहेत गौरव.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: कागद पेन नाही या वेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे। विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती तुम्हाला भेटायला आली आहे. आजचा शो खरंच खूपच खास असणार आहे, कारण रेडिओ म्हणू नका किंवा त्या जुन्या कॅसेट्स म्हणू नका किंवा तुमच्याकडे असणाऱ्या कुठल्याही माध्यमातून आशाजींचं गाणं ऐकलं नाही आहे असं कधी झालंय का हो? आशाजींचं गाणं ऐकलं नाही असा एकही व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. गेली अनेक वर्ष सुरेल आवाजानं आनंद देणाऱ्या आणि क्लासिकलच्या बरोबरीनं अनेक शैलींची गाणी गाणाऱ्या मेलडी क्वीन आशा भोसले. आज आपण आशाजींचीच गाणी ऐकणार आहोत. भावगीत, नाट्यगीत, भजन, भक्तिगीत, लावण्या, कव्वाली ते अगदी डिस्को, डुएट, प्रेमगीतं, गझल, अगदी रिमिक्सपर्यंत विविध प्रकारची गाणी गाऊन आशाताईंनी आपला आवाका सिद्ध करून दाखवलाय. नवे प्रवाह, नवे कल्चर, नवे गायक, नवे कंपोजर्स यांच्याशी सुरांचं नातं निर्माण करून त्या सतत पुढे झेप घेत राहिल्यात आणि म्हणूनच आत्ताच्या पिढीलाही त्या अगदी जवळच्या वाटतात. आपलं बालपण आशाताईंनी समृद्ध केले, म्हणजे लहानपणीची बडबड गीतं ते अगदी कॉलेजला पोहोचून प्रेम करेपर्यंत कानावरती आशाताईंची गाणी आपल्या आयुष्यात परफेक्ट सिच्युएशनला कायमच फिट बसतात, नाही का? सो चला सुरुवात करूया आजच्या क्लासिक रेडिओ शोची. धाकटी बहीण या चित्रपटातील गाण्यासोबतच धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना शब्दरूप आले मुख्या भावनांना. जगदीश खेबुडकर यांचं हे गीत तर सुधीर फडकेंचं संगीत आहे. यमन रागातील बांधलेलं हे गाणं क्लासिक रेडिओ शो मधून आरजे प्रगतीसोबत.

क्या बात है, हेमंत मुखर्जी आणि आशा भोसले यांचा हा आवाज, तर हृदयनाथ मंगेशकरांनी हे संगीतबद्ध केलं होतं. गोम संगतीनं माझ्या तू येशील का, त्यावेळेची प्रपोजल्स कशी असायची ते या गाण्यातून परफेक्ट सांगितलंय. नाहीतर आजकाल कॉफी डेट्स रेस्टॉरंट्समध्ये आपल्या गप्पा रंगतात, ते त्या काळी रंगत नव्हत्या आणि हे या गाण्यातून अगदी लीलया सांगण्यात आलंय. आजचा आपला हा शो आहे आशाताई स्पेशल आणि त्यामुळंच त्यांची खास गाणी, सर्व पॅटर्न्समधील गाणी आज आपल्याला ऐकायला मिळतात. आशाताईंबद्दल सांगायचं झालं तर 8 सप्टेंबर 1933 रोजी त्यांचा जन्म झाला आणि 1943 मध्ये त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती आणि तेव्हापासूनच आजपर्यंत त्यांची गाणी बहरतायत आणि आपल्याला आनंद देत आहेत. सुरांच्या सहाय्यानं जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा असा हा आवाज आपणास लाभलाय. आशाताईंना दीनानाथ मंगेशकर यांचा गाण्याचा मोठा वारसा लाभलाय आणि सगळीच मंगेशकर कुटुंबीय म्हणजे गाण्यातले एक से बढकर एक अव्वलच. लता दिदी आणि हृदयनाथ यांच्या तालमीत त्या चांगल्याच तयार झाल्या. आशाताईंनी माझं बाळ या सिनेमातून गाण्याची सुरुवात केली होती, मात्र सुरुवातीचा काळ त्यांच्यासाठी अत्यंत अवघड होता. शमशाद बेगम, गीता दत्त, लता मंगेशकर यांनी चित्रपटसृष्टीत जम बसवला होता, त्यामुळे आशाताईंना दुय्यम स्थान मिळत होतं. त्यात वैवाहिक जीवनात सुद्धा अडचणींमुळे त्यांची बरीच ओढाताण सुरू होती. तरीही अशा खडतर परिस्थितीत सुद्धा अनेक प्रकारची गाणी गाण्याची क्षमता त्यांनी सिद्ध केली. मेहनतीची तयारी तर होतीच आणि आशाताईंनी स्वतःचा वेगळा मार्ग काढला आणि वैशिष्ट्यपूर्ण असं स्वतःचं स्थान निर्माण केलं. मला कायमच आशाताई जिद्दी लढाऊ वृत्तीच्या स्त्री वाटतात. त्यांच्या कारकिर्दीला संघर्षाची किनार आहे. त्यांनीच गायलेल्या गाण्याप्रमाणे ये तो आसमान को जमीन पर उतार लाए, मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए, असंच त्या जगल्यात. त्यांच्या आयुष्यात अनेक वादळ आली पण त्या कधीही डगमगल्या नाहीत. पण त्यांचं आला आला वारा गाणं हे मात्र भलतंच फेमस आहे बरं का. तर हेच गाणं आपण ऐकणार आहोत. आशा आणि अनुराधा यांचा हा आवाज आहे. हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातलं हे गाणं आहे. तर हृदयनाथ मंगेशकरांनी अप्रतिम म्युझिक केलंय. स्वतः छान वाराही येतोय. तर या वाऱ्याची झुळूक आपण सगळेच जण अनुभवूयात. ऐकत रहा क्लासिक रेडिओ शो आर जे प्रगती सोबत.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: क्या बात है, सुधीर मोघेंचे हे शब्द होते. सुधीर फडके यांचं म्युझिक आणि आशाताई आणि सुरेश वाडकर यांचा हा आवाज. आहा, अजून काय पाहिजे? दिस जातील, दिस येतील, भोग सरल, सुख येईल. आशाताईंच्या बाबतीतही असंच झालं. अनेक अडचणीतून वाट काढत त्यांनी सुखाचा शोध घेतला. आपल्या मधाळ आवाजानं गेली 5 दशकं रसिकांच्या हृदयावर त्या अधिराज्य करत आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतल्या आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत उडत्या खट्याळ अगदी मादक चालीच्या गाण्यांनी मोहवणाऱ्या आशा भोसले यांनी भावपूर्ण आणि दर्दभऱ्या गीतांमधून आपली प्रतिमा सिद्ध केली आहे. वैयक्तिक आयुष्यातल्या अनेक अडचणी, मुलांची जबाबदारी, प्रतिकूल परिस्थिती अशा सर्व विपरीत घटकांचा सामना करत आशाताईंनी स्वबळावर आत्मविश्वासानं गायनात यश मिळवलंय. आशाताईंबद्दल सांगायचं म्हटलं तर आजपर्यंत सुमारे 900 फिल्म्ससाठी गायिका म्हणून त्या जोडल्या गेल्यात. तसंच त्यांनी 14 भाषेत सुमारे 1200 गाणी गायली आहेत. गिनीज बुक वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये जास्तीत जास्त गाणी गाणाऱ्या गायिका म्हणून आशा भोसले पहिल्या नंबरावरती आहेत बरं का. अनेक कवींच्या काव्यरचनांना आशाताईंनी सुरांचं गोंदण दिलंय आणि आपल्या गाण्याबरोबर त्या चित्रपटांना त्यातल्या अभिनेत्रींना देखील गाण्यासोबत अजरामर केलंय. ऐकूयात असंच एक गाणं जे माझंही खूप फेवरेट आहे. चंद्र आहे साक्षीला सुधीर फडकेंचं हे म्युझिक आहे तर जगदीश खेबुडकरांचे हे शब्द आहेत. ऐकूयात.
1: सारे गामा

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: वा, जयत रे जयत या चित्रपटातील हे गाणं चार दशकानंतरही मराठी इंडस्ट्रीत मैलाचा दगड ठरलेला जयत रे जयत या चित्रपटातील गाण्याची लोकप्रियता आजही कमी झाली नाहीये. निसर्ग कवी नाधू महानूर यांनी प्रथमच चित्रपटासाठी गीतलेखन केलं होतं. त्यांनी शब्दबद्ध केलेली गाणी अजरामर झाली आणि मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासात जयत रे जयतचा उल्लेख सुवर्ण अक्षरात झाला. पण यामागचं कारण होतं चित्रपटातील गाण्यांना ज्या स्वरांनी साथ चढवला अशा आशाताईंच्याच आवाजातलं गाणं जांभूळ पिकल्या झाडाखाली. हे सुपरहिट गाणं आत्ताच आपण अनुभवलंय. अशी बरीच सुपरहिट गाणी आशाताईंनी गायलेत. आशाताईंनी ज्यांच्यासाठी गाणी गायलेत ते संगीतकार, गीतकार, अभिनेत्री आणि आशा भोसले. संख्यात्मक, गुणात्मक वर्णन वगैरे करायचं झालं ना तर ते खरंच अशक्य गोष्ट आहे. आशाताईंनी गायलेली चित्रपट गीतं, भावगीतं, भक्तिगीतं आणि फिल्मची यादी करायची ठरवलं तर ती खूप मोठी होईल. हिंदी चित्रपट गीतांचा विचार करता आशाताईंनी एस डी बर्मन ते ए आर रहमान सारख्या विविध कालखंडातील अनेक संगीतकारांबरोबर काम केले. मराठीमध्ये सुधीर फडके, हेमंत कुमार, लता मंगेशकर, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल अशा अनेक गायक गायिकांसोबतची गाणी रसिकांच्या मनात आजही घर करून राहिली आहेत. पण आता घेऊन येते मी आशाताईंच आणखी एक लोकप्रिय गाणं,
1: रुपेरी वाळूत माडांच्या पानात ते गेना.
0: बघा ना, त्यावेळी भेटायची ठिकाणं असायची प्रियकर प्रियसीची, ती अशी असायची. आत्तासारखी कॉफी शॉप्स किंवा रेस्टॉरंट त्या काळात नव्हती. जमाना बदललाय पण हे गाणं आजही आपल्या मनात प्रत्येक प्रियकर प्रियसीसाठी गुणगुणतच असेल, नाही का? सो चला निघूया बीच ट्रिप वरती आणि आठवूयात आपल्या समवन स्पेशलला. अनिल अरुण यांनी या गाण्याचं म्युझिक केलंय, तर अर्थात आशाताईंचा आवाज. तर येतंय सुपर हिट गाणं.

क्लासिक रेडिओ शो मध्ये वेलकम बॅक. आणि अशीच सदाबहार गाणी ऐकण्यासाठी ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत. आशा भोसले आजचा स्पेशल एपिसोड आहे आपला, आणि आशाताईंचं कौतुक करावं ना तेवढं कमीच आहे. आतापर्यंत आशाताईंनी आयुष्याच्या पायरीवरती जे काही यश संपादन केलंय ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. राष्ट्रीय पुरस्कार, अनेक फिल्मफेअर पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचे 15 पेक्षाही जास्त पुरस्कार, 2008 मध्ये मिळालेला पद्मविभूषण पुरस्कार, चित्रपट इंडस्ट्रीमधला सर्वोच्च म्हणजेच दादासाहेब फाळके पुरस्कारही आशाताईंना मिळालाय. नुकतंच त्यांना बंगाल विभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. लहानपणी आपण त्यांची अंगाई गीतं सुद्धा ऐकली आहेत, बडबड गीतं म्हणली आहेत, प्रेमगीतं कॉलेजमध्ये गुणगुणली आहेत, आणि कुणाला तरी इम्प्रेस करण्यासाठी सुद्धा गायली आहेत. पण त्यांनी दर्दभरी गीतं सुद्धा तितक्याच चांगल्या पद्धतीनं आपल्या समोर आणली आहेत. आणि असंच एक गाणं जे बाळा कशी गाऊ अंगाई या चित्रपटातलं, ज्यांचे शब्द आहेत जगदीश खेवूडकरांचे, संगीत आहे यंदत यांचं, आणि स्वर आहेत आशा भोसलेंचे.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. क्लासिक रेडिओ शोमध्ये मी आर्ज प्रगती आहे तुमच्यासोबत, आणि हा तुम्ही शो एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आज आपण अनुभवतोय आशाताईंची मैफिल. सुधीर फडके, वसंत प्रभू, खळे काका यांच्यासारखं मराठी गीतांना कोणी फुलवलं असेल तर ते म्हणजे अर्थातच पंडित हृदयनाथ मंगेशकर. हृदयनाथांची चाल मुळातच कठीण, त्यातील आलाप तरंगणे ते तर त्याहून अवघड. पण आशाजींनी असंही आव्हान स्वीकारत अवघडात अवघड गाणी सुंदर गायली आहेत. आत्ताचं गाणं आपण ऐकलं ना, केव्हा तरी पहाटे, या गाण्याचं म्युझिक सुद्धा हृदयनाथ मंगेशकरांचंच होतं, तर सुरेश भट यांचं हे गीत होतं. आशा भोसले या मंचावर सुद्धा एक उत्कृष्ट परफॉर्मन्स म्हणून रसिकांच्या समोर येतात. त्यांना स्वयंपाकाची सुद्धा भलतीच आवड आहे बरं का. मान सन्मान मिळूनही पाय घट्टपणे जमिनीवर असलेल्या, साधी राहणी असलेल्या स्त्री कलाकार त्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जुना काळ, त्यावेळचे कष्ट, धडपड, जुने सहकारी, मग ते सहगायक असोत की साधे स्टुडिओ मधले कर्मचारी, या गोष्टी त्या नेहमी न विसरणाऱ्या किंबहुना आवर्जून लक्षात ठेवणाऱ्यातल्या, आणि म्हणूनच त्या माणूस म्हणूनही अत्यंत संवेदनशील आहेत. आयुष्यामध्ये वेगवेगळे चढउतार तर पाहिले, तर आशाताईंचं जीवन म्हणजे एक उत्फुल्ल मैफिल आहे. त्यांच्या आवाजातली ही गाणी आपल्याला कायमच रिझवत राहणार आहेत.

वेळ झाली आता तुम्हाला टाटा बाय बाय म्हणायची. नवा एपिसोड, नवी थीम घेऊन मी आरजी प्रगती येणार आहे तुम्हाला भेटायला. पुढचा शो असाच एक स्पेशल असेल. आणि रेडिओ तेरणा ऍप डाउनलोड केलं नसेल तर पटकन डाउनलोड करून घ्या आणि आमचे सर्वच कार्यक्रम ऐकायला विसरू नका. क्लासिक रेडिओ शो मध्ये अशी सदाबहार गाणी आपल्या भेटीला येतच राहणार आहेत. हा शो तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला नक्की कळवा. आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये आपण इथेच थांबतोय. आजचा आपला एपिसोड आवडला असेल तर नक्की आम्हाला व्हॉट्सअप करून सांगा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900, 9970500900. पुन्हा भेटणार आहोत उत्तमोत्तम गाणी क्लासिक रेडिओ शो मधून. मराठी गाणी ऐकण्यासाठी तुम्हाला कोणत्या कलाकाराचा क्लासिक रेडिओ शो व्हावा असं वाटत असेल तर त्याविषयी तुमचं मत आम्हाला व्हॉट्सअप करून तुम्ही नक्की सांगू शकता. कुठले विषय ऐकायला आवडतील, कोणाविषयी ऐकायला आवडेल याबद्दलही नक्की सांगा. आम्ही तुमच्या कमेंट्सचा नक्की विचार करू. आणि हो, रेडिओ तेरणा ऍप डाउनलोड केलं ना. पुन्हा भेटणार आहोत नव्या भागात. तोपर्यंत मी आरजे प्रगती सगळ्यांचा निरोप घेते. नमस्कार. तोपर्यंत ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि माहिती

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

शुभ दुपार श्रोतेहो, गुड आफ्टरनून. दुपार से 1 वाजता आहेत आणि आपल्या आवडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये मी आर्ज प्रगती पुन्हा एकदा हजर झाली आहे. 9970509 या क्रमांकावरती व्हॉट्सअप करून आपल्या आवडीचं गाणं तुम्ही मला पाठवू शकताय आणि याच नंबरवरती व्हॉट्सअप व्हॉइस पाठवताना देखील तुम्ही पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, गाण्याचे बोल पाठवायचे आहेत जेणेकरून मला आपली फरमाईश पूर्ण करता येईल. तर 3 दिवसाच्या नंतर सर्व श्रोते 1 वाजले आणि वाट पाहत आहेत त्यांच्या आवडीच्या कार्यक्रमाची आणि अर्थात माझी देखील. तर सुरुवात करूयात जास्त वेळ न घेता, कारण की 3 दिवसानंतर आली आहे तर जास्तीत जास्त फरमाईशी कशा पूर्ण करता येईल याचा नक्कीच आज मी प्रयत्न करणार आहे. तर सुरुवात करते, आजचं पहिलं गीत आहे ते म्हणजे खूप सुंदर असं संघर्ष या चित्रपटातील गीत आहे. छान असं गीत पाठवलं आहे औसा येथून आपले श्रोते, नियमित श्रोते आहेत महेश, साधना, निलेश, सपना, अजय, शशांक, आदित्य, साबी, रियांश, यश, शिव, अपसेंगेकर, औसा येथून. आणि आज त्यांना हे गीत ऐकायचं आहे. सुंदर अशा गीतांनी सुरुवात करूयात. 90s पहिलाच तडका लागणार आहे तर आनंद घेऊयात आज या सुंदर अशा गीताचा. ऐकूयात औशावरून आपले जे नियमित श्रोता आहेत अपसेंगेकर फॅमिली यांची व्हॉट्सअप फरमाईश.

अशाच सदाबहार गीतांचा नजरण ऐकण्यासाठी रेडिओ तरुणा ॲप डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोअर ॲपवरून आणि आपल्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करायचं आहे. तर पुढची फरमाईश घेऊयात, दिल तो पागल है या चित्रपटातील गीत आहे आणि श्रोते आहेत आपल्या नियमित श्रोत्या ज्या आहेत कर्मचारी आहेत आपल्या तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या, ज्या खूप माझ्या आजकाल मैत्रिणी म्हणून मी त्यांच्यासोबत वावरत असते, अशा आपल्या सर्व ताई आहेत, रेखाताई, बालिकाताई, निदाताई, सोनूताई, आणि आज त्यांना दिल तो पागल है या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. तर आज आल्या होत्या स्टुडिओमध्ये, तर सहज म्हटलं की मॅडम आम्हाला पण आज गीत ऐकायचं आहे, तर नक्कीच आज ताईंची फरमाईश पूर्ण करूया. दिल तो पागल है या चित्रपटातील गीत आहे, सुंदर असा चित्रपट, सुपर डुपर हिट ठरलेला, लता मंगेशकर, उदित नारायण यांचा आवाज, चित्रपट खूप गाजला, गीतं देखील तेवढीच गाजली. पडद्यावरती दिसतात शाहरुख खान, माधुरी दीक्षित आणि तसंच करिश्मा कपूर. ती त्रिकुटाचा हा ट्विस्टेड असा आणि थोडासा जो पार्ट होता तो होता अक्षय कुमार यांचा देखील. तर सुंदर असा चित्रपट ऐकूयात, रेखाताई, बालिकाताई, निदाताई, सोनूताई यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला तर 90s तडका लागलेला पहिल्यापासूनच आणि पुढची देखील फरमाईश असाच सुबडोबर हिट ठरलेला चित्रपट, तो म्हणजे धडकन. धडकन म्हणजे प्रत्येक वेळेस धडकनबद्दल काय सांगावं असा प्रश्न पडतो, कारण की तेवढीच गीतं नेहमी आपले श्रोते आपल्याला धडकन या चित्रपटातील पाठवत असतात. तर आज वेगळं गीत, म्हणजे इतर वेळेस कसं की धडकनमधलं तेच टायटल सॉन्ग, पण अक्सर इस दुनिया में हे कधीतरी आपल्या रेडिओवरून देखील वाजतं. तर हेच गीत ऐकायचं आहे निखिल ढोकळे, जे आहेत पहिल्यांदाच त्यांनी फरमाईश पाठवली आहे मुरुड लातूर येथून. तर थँक्यू सो मच निखिल सर की आपण रेडिओ त्यांच्यासोबत कनेक्ट झालात आणि अशी सुंदर अशी फरमाईश पाठवली. तर धडकन या चित्रपटातील हे गीत ऐकूयात. आणि हे खरं तर गीत जे आहे वाक्यातूनच समजतं की या जगात बरीचशी मंडळी भेटतात, काही आपल्या जवळ राहतात, काहींचे आपल्याला गुण आवडतात, कोण आपल्याला चालायला शिकवतो, कोण आपल्याला बोलायला शिकवतं आणि काही काही फक्त स्वार्थ घेऊन जातात, अशी लोके देखील आपल्याला या दुनियेत भेटतात आणि असंच सांगणार हे देखील गीत आहे. तर ऐकूया निखिल सरांची व्हॉट्सअप फरमाईश. थँक्यू सो मच सर, असंच परत देखील ऐकत रहा आणि आनंदी रहा रेडिओ 90.4 FM.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरडा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत. तर जाऊयात आता त्या काळामध्ये जेव्हा रेखाजी यांचा उमराव जान आला होता. तलत अजीज यांनी हे गीत गायलेलं आहे आणि उमराव जान या चित्रपटातील अत्यंत भावुक आणि शायरीने भरलेलं गाणं आहे. तलत अजीज यांनी हे गायलं आहे आणि खय्याम यांचं संगीत आहे. गाण्यांचे शब्द जे आहेत ते शाहीर यांनी लिहिलेले आहेत आणि जुन्या काळातील गझलीची सुंदरता यामध्ये खरं तर आपण ऐकून किंवा तो ती पाहून जाणू शकतो. आणि तसंच पाहायला गेलं तर हा चित्रपट देखील खूप गाजला होता आणि चित्रपटातील हे गाणं म्हणजे प्रेम, वेदना आणि आठवणींचं सुंदर मिश्रण आहे. तलत अजीज यांच्या मखमली आवाजामुळं प्रत्येक शब्द जिवंत वाटतो, तर खय्याम यांच्या संगीताने गझलला एक राजेशाही आणि शांत स्पर्श दिला आहे. हे गाणं ऐकताना जुन्या काळातील नजाकत, उर्दू शायरीची मिठास आणि मनात दडलेली एखादी आठवण नकळत जागी होते. हे गाणं फक्त प्रेमाबद्दल नाही तर आयुष्यातल्या अपूर्ण भावनांबद्दलही बोलतं. गाण्यातील शब्द खूप शांत आहेत पण त्यामागची वेदना खूप खोल आहे. जुन्या गझलांची खासियत म्हणजे कमी शब्दात मोठी भावना व्यक्त करणं आणि हे गाणं त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. उमराव जॉनमधील वातावरण, नवाबी अंदाज आणि उर्दू भाषेची नजाकत या गाण्यातून खूप सुंदरपणे दिसते. रात्रीच्या शांत वेळेत हे गाणं ऐकलं तर त्याची भावना अजून जास्त जाणवते. हे खरं तर आत्ता ऐकण्यापेक्षा रात्री एकदम निवांत वेळेत जर हे गाणं ऐकलं तर तेवढंच आणखीन ते खोल आपल्यापर्यंत पोहोचत राहतं. आणि रेखाजी यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्यात त्यांचा अभिनयही खूप भावुक आणि क्लासिक वाटतो. हे गाणं ऐकल्यावर असं वाटतं की काही आठवणी कधीच पूर्णपणे संपत नाहीत, त्या कायम मनात कुठेतरी जिवंत राहतात. काही गाणी काळ बदलला तरी जुनी होत नाहीत कारण ती गाणी कानापेक्षा मनात जास्त जागतात. हे गाणं म्हणजे शब्द, संगीत आणि भावना यांचं अतिशय सुंदर संगम आहे. असंच हे गीत ऐकायचं आहे व्यंकटेश पांडुरंग गोवर्धन सर यांना, जे आहेत धाराशिवतून. ऐकूयात उमराव जान या चित्रपटातील ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला तर तलत अजीज यांचा आवाज होता. पुढचं देखील गीत त्यांच्याच आवाजातील आलेलं आहे आणि श्रोते आहेत आपल्या नियमित श्रोत्या आहेत त्या देखील, त्या म्हणजे सायली भोरे ज्या आहेत धाराशिवथून, आणि त्यांना देखील आज असं सुंदर गीत ऐकायचं आहे. लता मंगेशकर यांचा आवाज आहे. बाजार हा चित्रपट आहे आणि या चित्रपटातील हे सुंदर असं गीत आहे जे मला देखील फार आवडतं. त्या ज्या भावना आहेत त्या फक्त त्या गाण्यातून जाणवल्यात मला. जेव्हा मी चित्रपट पाहिला, माहिती नव्हता चित्रपट, पण कोणाच्या थ्रू तरी तो समजला आणि तो पाहण्यात देखील आला. ती स्टोरी पाहून अक्षरशः रडत होते आणि मग त्याच्यातलं जे गीत आहे हे देखील गीत असेल आणि दुसरं देखील, पण जास्त तर ते आरपार गेलं

असं जे गीत आहे जे खूप वेदनेनी भरलेलं आहे आणि जी स्टोरी दाखवली आहे त्या चित्रपटामध्ये, माइंड ब्लोईंग चित्रपट आहे तो, पण जे गीत आहे ते आरपार घुसतं. असंच हे गीत सायली भोरे यांना ऐकायचं आहे. तर थँक्यू सो मच एवढं सुंदर असं गीत पाठवल्याबद्दल. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ 90.4 FM.

आपण एकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरची प्रगती आहेच आपल्यासोबत. व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. तर यानंतरची फरमाईश आली होती, ते श्रोते मला सापडत नाही आहेत, तर प्लीज त्यांनी मला फरमाईशमध्ये आणखीन एकदा पाठवा, ज्यांनी

हे होती बांधा रंग गवाळा कोर चंद्राची उदात्त गुणाची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी सतेज कांती घडी व पुतळी सोन्याची नव्या नवतीची काळी दवण्याची रेखी भुवया कमान जणू इंद्रधनुची हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची तशी ती माझी गरी।

झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची, वेळ होती त्या भल्या पहाटेची, बांधाबांध झाली घालवीत निघाली माझी मैना चांदणी शुक्राची, गावंद्रीला येताच कळी कोमेजली तिच्या मनाची, शिकस्त केली मी तिला हसवण्याची, खैरात केली पत्रांची वचनांची दागिन्यांनी मडवून काढायची, बोली केली शिंदेशाही तोड्याची, अन साज कोल्हापुरी वज्रटी कागळ्यात माळ पुतळ्याची, कानात गोखर पायात मासुळ्या, कानात गोखर पायात मासुळ्या, दंडात पिळान नाकात नथ सरजाची, परी उमलली नाही कळी तिच्या अंतरीची, अन छातीवर दगड ठेवून वाट धरली होती मी मुंबईची।

अहो या मुंबईत गर्दी बेकारांची आणि त्यात भरती झाली माझी एकाची. मढ्यावर पडावी मुठभर माती तशी गत झाली आमची. ही मुंबई यंत्रांची तंत्रांची जगणाऱ्यांची मरणाऱ्यांची शेंडीची दाढीची हडसनच्या गाडीची नायलॉनच्या जॉर्जेटच्या तल्लम साडीची बुटांच्या जोडीची पुस्तकांच्या थडीची माडीवर माडी हिरव्या माडीची पैदास हित भलती चोरांची आई खाऊंची शिरदोरांची हरामखोरांची भांडवलदारांची आणि पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची. परवा केली नाही उन्हाची थंडीची पावसाची पाण्यानं भरलं की समाज वाण मला एका छत्रीची आणि त्याच दरम्यान चळवळ उठली संयुक्त महाराष्ट्राची. बेळगावनी पाणी कारवार गोव्याची एक भाषिक राजाची सकाकली संगीन अन्यायाची फौज उठली बेनीवरची कामगारांची शेतकऱ्यांची.

महाराष्ट्र गुड़ी उभारली विजयाची, हे महाराष्ट्र गुड़ी उभारली विजयाची, अन दाखवली रीत पाठ भिंतीला लावून लढायाची, परी तक मग थांबली नाही माझी अंतरीची, गावाकडं माझी भेट नाही तिची, तीच गत झाली आहे अखंडित महाराष्ट्राची, तीच गत झाली आहे अखंडित महाराष्ट्राची, बेळगाव कारवार डानुमरगाव मालकी तुझ्याची, दोन खंडणीची कमाल दंडेलीची चिडबेकीची गरज एकीची, म्हणून विनवणी आहे या महाराष्ट्राला शाहीर।

0: चला सुंदर असं गीत आहे हे, तर पुढची फरमाईश घेऊयात. पुढची फरमाईश आहे अशाच सुंदर अशा गीतासाठी, आणि घरोंदा हा चित्रपट आहे, गुलजार यांचं गीत आहे. तर श्रोता आहेत आपल्या, नियमित श्रोता आहेत डॉक्टर देशमुख विद्या मॅडम, जाहीत परळी वैजनाथ येथून, बीड येथून आपल्या नियमित श्रोता आहेत त्या देखील. म्हणतात मंजूळ आवाजाच्या प्रभावी सूत्रसंचालन करणाऱ्या प्रगतीताई, हाय, थँक्यू सो मच सर, हाय. बऱ्याच दिवसांनी फरमाईश पाठवत आहे, तर मला आज गीत ऐकायचं आहे, तर फरमाईश पूर्ण करा असं म्हणतात. नक्कीच गुलजार यांचं गीत, पडद्यावरती अमोल पालेकर दिसतात, जरीना दिसतात, खूप सुंदर असं हे देखील गीत आहे. दो दिवाने शहर में हे जे गीत आहे तेच गीत त्यांना ऐकायचं आहे. ऐकूयात डॉक्टर विद्या मॅडम यांची व्हॉट्सअप फरमाईश.
1: दीवाना,
2: एक दीवाना शहर में,
1: एक दीवाना नहीं एक दीवानी भी.
2: दो दीवाने शहर में.

आपण एक आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, तर यानंतरची फरमाईश देखील अशा सुंदर गीतासाठी. वो कोण थी हा चित्रपट लता मंगेशकर यांचा आवाज आहे आणि सुपरहिट ठरलं हे देखील गीत आहे. आणि हे गीत ऐकायचं आहे शिवाजी उकंडे सर, मंगळूर तालुका कळंब यांना. तर आज बऱ्याच दिवसानंतर सरांची देखील फरमाईश ऐकूयात. वो कोण थी या चित्रपटातील हे सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

आपण एक आहात रेडिओ उतरणार 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, यानंतरची फरमाईश सोमवार टू सोमवार ज्यांची फरमाईश असते. पल्लवी कुंजताई त्या म्हणतात, हाय प्रगतीताई नमस्ते. नमस्ते ताई, मुक्कम पोस्ट शिंदेवाडी तालुका कवटे महांकाळ जिल्हा सांगली येथून. ताई, आज मन अगदी हलकंसं गुलाबी झाले. नेहमीच घरातली सगळी कामं आवरून निवांत रेडिओ उतरणं ऐकत बसले. बाहेर आकाशात काळे ढग अलगत जमू लागलेत आणि मनात त्यांच्या आठवणींचा पाऊस बरसू लागलाय. कधी कधी ना ताई, थंड वाऱ्याची एक झुळूक जरी आली तरी वाटतं तो हळूच जवळ येऊन कानात काहीतरी प्रेमाचं बोलून गेला. उन्हाची तीव्रता आता कमी होत चालली आहे आणि मनाला त्या पहिल्या पावसाची गोड ओढ लागली आहे. कारण पाऊस आला की प्रेम अजून खुलून येतं ना ताई. जसं कोरड्या मातीत पहिल्या पावसाचा थेंब पडला की ती माती सुगंधाने दरवळून जाते, तसंच त्यांच्या एका आठवणीने माझं मन आजही अलगद फुलून जातं. आज माझी सोमवार टू सोमवार असणारी फरमाईश, आज मला गीत ऐकायचं आहे सरगम या चित्रपटातील. हे सुंदर हलकं फुलकं रोमॅन्टिक गाणं आज ऐकायचं आहे. या गाण्याच्या तालासोबत मनही नकळत त्यांच्यासाठी हसतंय. कधी वाटतं हा पाऊस असाच बरसत राहावा आणि त्यांच्या आठवणी माझ्या मनाभोवती गुलाबाच्या सुगंधासारख्या दरवळत राहाव्यात. तर ताई, आज माझ्या या प्रेमाने भरलेल्या भावना समजून आजची व्हॉट्सअप फरमाईश पूर्ण करा. तर नक्कीच ताई फरमाईश पूर्ण करते. ऐकूयात पल्लवी ताईंची व्हॉट्सअप फरमाईश.

सरगम या चित्रपटातील गीत ऐकलं. पुढची फरमाईश आहे अमर सिद्ध गणेश आणि मित्रपरिवार सिंदफळ येथून आपले नियमित श्रोते आहेत तालुका तुळजापूर धाराशिव येथून. तर आज सरांना जे गीत ऐकायचं आहे ते ऐकायचं आहे चांदणी या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. तर ताई थोडं तुम्ही गुणगुणून दाखवलात तर बरं होईल असं म्हणतायत, पण सर नक्कीच नेक्स्ट टाईम गुणगुणून दाखवेल. तर आत्ता तरी तुमची फरमाईश ऐकूयात अमर सिद्ध गणेश आणि मित्र परिवार यांची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज यानंतरची फरमाईश आहे. आपले नियमित श्रोते आहेत श्री मिठूजी जुमडे, काशीबाई जुमडे, सुनील कुमार जुमडे, प्रद्युम्न जुमडे, कोमल जुमडे, श्रेयांश जुमडे, पंढरी लोखंडे, शालिनी लोखंडे, शिवन्या लोखंडे, शरुई लोखंडे व समस्त जुमडे आणि लोखंडे परिवार केंद्र खुर्द व गोकुळ पिंपरी तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली येथून आपले नियमित श्रोत आहेत. यांना जे गीत ऐकायचं आहे गिरफ्तार या चित्र सर ते गिरफ्तार नाही रोटी या चित्रपटातील गीत आहे. राजेश खन्ना आणि मुमताज यांच्यावर चित्रित केलेलं हे गीत आहे. ऐकूयात आपले नियमित श्रोते श्री मिठूजी जुमडे, जुमडे फॅमिली यांची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण ऐकत आहात रेडिओ तरुणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. यानंतरची फरमाईश आहे एक दुजे के लिए या चित्रपटातील गीत. आनंद बक्षी यांचं हे गीत आहे. सुंदरच चित्रपट गाजलेला चित्रपट लक्ष्मीकांत. यल्पींचं म्युझिक आहे. लता मंगेशकर यस्विदांनी हे गीत गायलं आहे. तर प्रगतीताई, व्हॉट्सअप गाणी या कार्यक्रमाची ताकद म्हणजे तुमचा आवाज आहे असं म्हणणारे आपले श्रोते जे आहेत, नियमित श्रोते आहेत, जे आहेत मुक्काम पोस्ट लोणी तालुका परंडा जिल्हा धाराशिव येथून गणेश शिंदे, प्रताप हिंगे आणि मित्र कुबेर मस्के. आम्ही शिवार वार्ता कार्यक्रम लक्षपूर्वक ऐकतो. शिवार वार्ता हा कार्यक्रम पेठेसर शेती संदर्भात आम्हाला उपयुक्त अशी माहिती सांगतात. आम्ही त्याचप्रमाणे शेती करतो आणि आम्हाला त्याचा फायदा देखील होतो असं त्यांनी सांगितलंय. थँक्यू सो मच सर. ऐकूयात आपले जे श्रोते आहेत, नियमित श्रोते लोणी येथून गणेश शिंदे सर यांची आणि प्रताप हिंगे सर, कुबेर मस्के सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण ऐकत आहात रेडिओ त्यांना 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज यानंतरची फरमाईश आहे ती आहे सागर गवळी यांची, जे आहे धाराशिव येथून. आज त्यांना जे गीत ऐकायचं आहे आशा भोसले मोहम्मद रफी यांचं सुपर हिट ठरलेलं हे देखील गीत आहे जे त्यांना ऐकायचं आहे. मध्ये ट्रेंडिंग सॉन्ग ठरलं होतं हे देखील मजरूह सुलतानपूर यांचं गीत आहे. तर ऋषी कपूर पद्मिनी कोल्हापुरे यांचा हा पहिला चित्रपट होता. तर छान असं गीत आहे, ऐकूयात आणि आनंद घेऊयात सागर गवळी यांच्या व्हॉट्सअप फरमाईशीचा.

0: और फिर क्या होगा?
1: पार्टियां, दावतें।

आरजी प्रगतीसोबत तुम्ही आनंद घेत आहात व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमाचा, आणि अशाच पद्धतीत आशाताई ज्या आहेत त्या आपल्या स्मरणात राहणार आहेत. आत्ता जरी त्या नसल्या तरी देखील हे गीत जे आहे त्यांचा आवाज जो आहे तो कायम आपल्यासोबत राहणार आहे आणि त्यांची गीतं आपल्याला नेहमी आनंद देत राहणार आहेत. तर पुढची फरमाईश आहे अशाच सुंदर नवीन गीतासाठी, पण आपल्या श्रोत्यांना ते गीत मी म्हणून दाखवावं अशी देखील खूप इच्छा असते. नवीन गीतापेक्षा जुनं गीत हे पुढचं देखील आशा भोसले यांच्या आवाजातीलच गीत आहे. आणि श्रोते जे आहेत आपले वारणा शहापूर कोल्हापूर येथून विजय चौहान इंदूरकर, तेजस्विनी चौहान, माई इंदूरकर, बेबी शौर्य, श्रेयस, अंकिता आणि अनिकेत चौहान, तर त्यांना जे गीत ऐकायचं आहे ते देखील असंच सुंदर गीत आहे, पण जे जुनं वर्जन आहे ते कायम लक्षात राहतं आशाताईंच्या आवाजामुळे. तर गीत आहे रुपेरी वाळू तुम्हाला बनत गेना चंदेरीचा.

मगाशीपासून आपले जे नियमित श्रोते आहेत फलटण येथून ते बराच वेळ झाला म्हणतात की याच्या पुढे एखादं गाणं म्हणून दाखवा एकदा, तर आता ते नक्कीच खुश झाले असतील. त्याच्या पुढचं कडवं बेधुंद समंत सारा कुंजात गात मंद धुंद वारा दाटी उरी प्रिया तुझा इशारा देहावरी फुले असा शहारा तुझा इशारा असा शहारा हाय रुपेरी वाळ तुम्हाला मनात येणा. याचंच नवीन वर्जन आहे जे अभिजित सावंत यांनी गायलं. खूप सुंदर ते देखील आहे, मला देखील फार आवडलं. तर नक्कीच आनंद घेऊया चौहान फॅमिलीच्या या सुंदर अशा गीताचा.

चला सुंदर अशा गीतानंतर वळूयात पुढच्या फरमाईशकडे. पुढची फरमाईश देखील नवीन गीतासाठी. चौक हा चित्रपट आहे आणि श्रोते आपले आहेत नियमित श्रोते पुण्यावरून संतोष हसबे सर स्वारगेट पुणे येथून. आज बऱ्याच दिवसानंतर सरांची देखील फरमाईश. थँक्यू सो मच सर. असंच ऐकत रहा आणि आनंदी रहा रेडिओ 90.4 FM. ऐकूयात संतोष सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण एकत आहात रेडिओ तेना 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज यानंतरची फरमाईश सोमवार टू सोमवार यांची फरमाईश असते. असे आपले श्रोते आहेत राजकुमार माने सर, ते म्हणतात आमच्या कुटुंबाच्या आवडत्या लाडक्या आणि सर्वप्रिय प्रगतीताईंना माढा येथून राजकुमार माने सरांचा सप्रेम नमस्कार. नमस्कार सर. ताई, काल रविवार दिनांक 17/5/2026 रोजी रेडिओ तेनाचा श्रोता संघांचा मेळावा पंढरपूर येथे आयोजित केला होता. त्यानिमित्त सर्व मित्र जमले होते. त्यामध्ये सर्वच मित्रामध्ये राजकुमार सर, राक्षी मामा, अशोक शिंदे सर, बळीआबा उबाळे सर, पप्पू दाजी, रशीद इनामदार सर, रफिक इनामदार सर, सचिन झेंगडे सर, मारुती भोसले, दाचपा दुर्गेदादा, हिरामन खिराडे, शशिकांतजी कांबळे, नाथाजी पाटील आरग इथून, अनंत कुलकर्णी सर, कुबेर मस्के सर, प्रशांत शिंदे व तसंच बाळासाहेब सोलनकर हे सर्वजण होते आणि रमेश पठेजी सर देखील होते असं म्हणतात ते. आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली, तसं आनंद आमचा द्विगुणित झाला असं म्हणतात. आणि संघाचा पहिला मेळावा पांडुरंगाच्या नगरीत अतिशय उत्कृष्टपणे आनंदात उत्साहात आणि मनोरंजनात पार पडला. सर्वांच्या भेटीगाठी झाल्या असं म्हणतात. एकंदरीत फार समाधान वाटलं असं त्यांनी सांगितलंय. आणि लगेच म्हणतायत की त्याच योगायोग असा होता की राजपदादांचा बर्थडे देखील होता, तर तो देखील सेलिब्रेट केला असं म्हणतात. आणि सोमवार असलं की माझी फरमाईश असतेच, तर त्यानिमित्तच आज सर्वांसाठी एक गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलंय. नियमित श्रोते आहेत आपले राजकुमार माने सर, सौजयश्री माने, राजकिरण माने, ऐश्वर्या गणेश सातपुते अकलूज, प्रियंका गणेश बावरकर पुणे, जयकिरण माने आणि सर्व मित्रपरिवार. तर आज सर्व मित्रपरिवार एकत्र जोडला आहे तो आपल्या रेडिओ उतरण्यामुळे असं म्हणतात. आणि सर्व श्रेय फक्त आमच्या लाडक्या प्रगतीताई रमेश पेठे सर आणि संजय मंदरके सरांना जातं. केवळ त्यांच्यामुळेच आम्ही एकत्र आलो आहोत हे कधीच विसरून चालणार नाही असं त्या म्हणतात. आणि रेडिओ उतरण्याचे खूप खूप आभार. आणि तसंच संतोष कोळी सर देखील आले होते असं त्यांनी सांगितलंय. तर थँक्यू सो मच. आणि आज त्यांना याच निमित्ताने सर्व मित्रपरिवारासाठी एक गीत ऐकायचं आहे धडाकेबाज या चित्रपटातील आनंद घेऊयात या सुंदरशा गीताचा.

0: चिनार ही दोस्ती तुटाय चिनार।
1: अरे काय म्हणावं, दोस्ती लाया दोघे

0: काय म्हणाव, दोस्ती लाया दोघे ही घन चक्कर, जगा वेगळी दोस्ती ही जैसे घी में शक्कर।
1: दोस्ती तुटायची नाय, ही दोस्ती तुटायची नाय।
0: एक

चला यानंतरची फरमाईश ऐकूया. 2:36 होत आहेत, 2:30 आहेत. यानंतरची फरमाईश आणखीन बऱ्याच श्रोत्यांच्या फरमाईशी राहिलेल्या आहेत, एक एक पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करते. कोणीही राग मानू नका, वेळ होतोय फरमाईशीला, पण फरमाईश नक्की जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करते. तर पुढची फरमाईश आहे, हाय प्रगतीताई नमस्कार, मी रेडिओ देण्याचा नियमित श्रोता विकास लोंढे, मुक्काम पोस्ट हिंगणगाव, तालुका कवठे महांकाळ, जिल्हा सांगली येथून. ताई, आठवड्यात अक्कलकोट आणि तुळजापूरला दैवदर्शनासाठी गेलो होतो. गेल्या आठवड्यात देवाच्या चरणी डोकं टेकवलं, पण मन मात्र सतत तिच्याच आठवणीत हरवलं होतं. देवाला एकच मागणं मागितलं ताई, ती कायम आनंदात राहू दे, तिच्या चेहऱ्यावर हसू कधीच कमी होऊ देऊ नये. आज सकाळी शेतात गेलो होतो, कडक ऊन अंगावर पडत होतं, पण तिच्या आठवणींच्या सावली मनात शांत करत होती. आणि निवांत घरी पळून रेडिओ तिरणं ऐकतोय, आणि प्रत्येक गाणं मला तिचंच प्रेम जाणवतोय. ताई, प्रेम म्हणजे फक्त सोबत असणं नसतं, तर दूर असूनही प्रत्येक क्षण त्या व्यक्तीची काळजी वाटणं असतं. ती बोलली नाही तर मन बेचैन होतं, तिचा एक मेसेज आला की दिवस सुंदर वाटतो, आणि तिच्या आठवणीत डोळे नकळत ओले होतात. आज मला तिच्यासाठी एक खूप खास गाणं द्यायचं आहे. कारण काय आहे, तर ती माझ्या आयुष्यात आली आणि माझ्या जगण्याला अर्थ मिळाला. माझ्या आठवड्यातून एकदाच फरमाईश असते, म्हणून आज मनातलं हे प्रेम तुमच्या आवाजातून तिच्यापर्यंत नक्कीच पोहोचू द्या असं म्हणतात. तर रेडिओ तेनाच्या आणि तिच्या प्रेमात हरवलेला श्रोता विकास लोंढे हिंगणगाव येथून, थँक्यू सो मच सर. आणि नक्कीच माझ्याकडून ताईंपर्यंत हे गीत नक्कीच पोहोचलं असेल असं आशा व्यक्त करते. ऐकूयात विकास लोंढे सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: यानंतरची फरमाईश आहे, श्रोत आहेत आपल्या शुभंगीताई, त्या म्हणत आहेत की मॅडम आज मुलांची फरमाईश आहे, ते म्हणत आहेत की प्रगती मॅडमसाठी खास गाणं द्यायचं आहे. गाणं आहे संजू राठोड यांचं सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे. थँक्यू सो मच की ते इतकं मला लाईक करतात. आणि ते म्हणत आहेत की ते तुम्हाला सूट पण होतं. सिद्धी शिवम शिवरत्न देवयानी यांची खास फरमाईश आहे प्रगती मॅडमसाठी. मुलांनी खूप वाट पाहत आहेत आणि त्यांना सुट्ट्या पण लागल्या आहेत, तर आज त्यांची फरमाईश पूर्ण करा. आणि तुम्ही आहातच गोड, त्यामुळे सर्वांनाच आवडतात असं त्या म्हणत आहेत. तर थँक्यू सो मच सर्व बच्चे कंपनींना माझ्याकडून खूप प्रेम असं म्हणेन लांबून न जाता. तर थँक्यू सो मच सिद्धी शिवम शिवरत्न देवयानी, खास तुम्ही माझ्यासाठी फरमाईश दिलेत. थँक्यू सो मच. ऐकवात खास माझ्यासाठी ही फरमाईश.
1: ये इनसाइड भारतीय समाचार है. महाराष्ट्र के धानवड़ तांडा गांव के ग्रामीणों ने समुद्री तट पर एक अजीबोगरीब डरावना प्राणी देखा है, लेकिन अभी तक यह स्पष्ट नहीं हो पाया है कि वह एक समुद्री जीव है या सिर्फ एक भ्रम.

आपण एक आहात रेडिओ तेना 90.4 FM. यानंतरची फरमाईश, ज्यांची सोमवार टू सोमवार फरमाईश असते, अशा आपल्या श्रोते म्हणते. श्रोते म्हणजे दत्तात्रय नारायणकर कळमकर, उपळे माकड्याचे, तालुका जिल्हा धाराशिव येथून. ते म्हणतात, सस्नेह नमस्कार. काही गेल्या सोमवारी पण फरमाईश पूर्ण झाली नाही, तर आज परत एकदा फरमाईश पाठवत आहेत. बोट लावीन तिथं गुदगुल्या या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. माझे व माझ्या कामगारांचे जेवण झालेलं आहे, आंबे खात बसलो आहोत, तर गीत नक्की लावा असं म्हणतात. तर दादा कोंडके यांचं सुंदर असं गीत आहे, आनंद घेऊयात. जे आपले श्रोते आहेत दत्तात्रय नारायण कळमकर उपळे, नियमित श्रोते आहेत, ज्यांची सोमवार टू सोमवार फरमाईश असते, या श्रोत्यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

अलख निरंजन के जय जय अलख निरंजन अलख निरंजन।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. यानंतरची फरमाईश जी आलेली आहे, चित्रपट सौतन या चित्रपटातील गीत आहे आणि लता मंगेशकर यांचा आवाज आहे. सुंदर असं गीत आहे जे आपल्या जीवनाबद्दल सांगणारं गीत आहे की आपल्या जीवनामध्ये कितीही प्रॉब्लेम्स आले तरी गीत जे आहे ते सांगून जातं की आपण कसं जगलं पाहिजे. असा चित्रपट सौतन आणि त्याच चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. अजिंक्य बारगजे जे आहेत कोल्हापूर येथून आपले नियमित श्रोता आहेत, आज त्यांनाच हे गीत ऐकायचं आहे. ऐकूयात अजिंक्य बारगजे कोल्हापूर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण ऐकत आहात रेडिओ तेना 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. तर फरमाईश यानंतरची जी आलेली आहे, आपले नियमित श्रोते जे आहेत ते म्हणतात की बार्शीमध्ये आंब्याचा स्टॉल लावलेला आहे, विक्री चालू आहे. तर आज आम्हाला गीत ऐकायचं आहे. श्रोते जे आहेत आपले शिंदे, नाना शिंदे, आणि ते देखील ते म्हणतात रेडिओ चाहते आहेत गुळपोळीकर. तर आज आम्हाला गीत ऐकायचं आहे, खूप सुंदर असं हे देखील गीत आहे, आर्डीनचं म्युझिक आहे. पडद्यावरती दिसतात राजेश खन्ना आणि रेखा, सुंदर असं गीत अगर तुम ना होते. लता मंगेशकर यांचा आवाज आहे आणि गुलशन बावरा यांचं गीत आहे. ऐकूयात आणि आनंद घेऊयात या सुंदर अशा गीताचा. ऐकूयात जे आपले नियमित श्रोते आहेत नाना शिंदे, रेडिओचे चाहते गुळपोळीकर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. तर दुपारचे 3:04 होत आहेत आणि वेळ होती आहे टाटा बाय बाय म्हणण्याची, कारण की 3 आणि बऱ्याचशा श्रोत्यांच्या फरमाईशी राहिलेल्या आहेत, तर त्यांना मी सॉरी म्हणते. आज वेळाभाव आपल्या फरमाईश मला घेता नाही आल्या आणि जास्तीत जास्त नक्कीच प्रयत्न केलाय फरमाईश पूर्ण करण्याचा. तरी नाराज होऊ नका, आपण भेटूयात उद्या लाईव्ह 1 ते 3 दरम्यान अशाच सदाबहार गीतांचा नजराना घेऊन आपल्या रेडिओ तेरणावरती. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ देतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ देतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. रुक रुक.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ देतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ देतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ देतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ देतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जिथे सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना, विरह, प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका, तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून महत्त्वाच्या भाजीपाला पिकाविषयी आपण माहिती करून घेणार आहोत. ही भाजी अतिशय लोकप्रिय देखील आहे. तर मानवाच्या आहारामध्ये आपण पालक ही अतिशय महत्त्वाची अशी पालेभाजी आहे. पालकाची कोवळी हिरवी लुसलुशीत पाने भाजीसाठी वापरतात. इतर पाल्याभाजीपेक्षा मोठ्या शहरात उत्तम मागणी असलेली भाजी शरीर पोषणाच्या दृष्टीनं अनेक औषधी गुण असल्यानं शहरातील सुशिक्षित लोकात ही भाजी विशेषतः लोकप्रिय आहे. यामध्ये मोठमोठ्या हॉटेलमध्ये या भाजीस मोठ्या प्रमाणामध्ये मागणी देखील आहे. या भाजीपासून अनेक प्रकारच्या भाज्यांचे प्रकार तयार करता येतात. या महत्त्वाच्या पालेभाजीची लागवड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केली जाते. त्याचप्रमाणे घराच्या परिसरामध्येही परस बागेमध्ये देखील ही भाजी लावली जाते. पालक या जातीचे मूळ स्थान भारत, चीन हा प्रदेश असावा असं शास्त्रज्ञांचं मत आहे. चीन देशात 1617 पासून या भाजीची शेतकऱ्यांना माहिती आहे. उत्तर भारतामध्ये या भाजीची लागवड मोठ्या प्रमाणात होते. प्रामुख्याने उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, पंजाब, हरियाणा, दिल्ली, मध्य प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांमध्ये पालकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. महाराष्ट्रात मोठ्या शहरांच्या आसपास पालकांची लागवड जवळपास वर्षभर केली जात असते. पालक ही भाजी आहाराच्या दृष्टीनं फारच पौष्टिक आहे. इतर भाजीपाल्यापेक्षा मार्केटमध्ये स्वस्त मिळते. पालक इतर भाज्याबरोबर सहजपणे शिजवता येतो, जसे की बटाटा, कांदा, वांगी किंवा स्वतंत्रपणे देखील शिजवता येतो. या भाजीच्या सेवनाने माणूस सशक्त राहतो, मुले चांगली सशक्त वाढतात. सहज सुलभ पाचकतेमुळे समतोल आहारामध्ये महत्त्वाची जागा या भाजीस आहे. पालकामध्ये अ आणि क जीवनसत्वे ही भरपूर मोठ्या प्रमाणात असतात. तसेच अ जीवनसत्व हे पालकामध्ये गाजरापेक्षा जास्त आहे. प्रथिने, चुना, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस या खनिजांचं प्रमाण देखील पालकामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. पालकाचा उपयोग भाजी, आमटी, सूप, भजी इत्यादीमध्ये करतात. पालकामध्ये ॲसेक्वॉर्बिक ॲसिडही आढळतं. पालकाची 100 ग्रॅम लुसलुशीत पाणी ही 100 ग्रॅम मांसाहार तसेच मासे यांच्यापासून मिळणारं जे प्रोटीन किंवा ॲसिड असतं किंवा जे घटक मिळतात तेच आपल्याला पालकाच्या 100 ग्रॅम भाजीपासून देखील मिळू शकतात. अगदी कमी खर्चात सर्वसामान्य लोकांच्या आहारातील असमतोल घालून उत्तम स्वास्थ्य आरोग्याच्या दृष्टीने पालकाची जास्तीत जास्त लागवड आहारात उपयोग होणं हे खूप महत्त्वाचं आहे. पालक रक्तातील रक्तकणांची वाढ करते. पालक वायुसारक आहे. यकृताचे दोष आणि कावीळ झाली असताना पालक खाणं हे उत्तम मानलं जातं. तर पालकाच्या जाती बघूयात मंडळी. पालकाचे मुख्य 2 प्रकार आहेत, देशी पालक, विलायती पालक. यामध्ये पालकाच्या पानावरील मुख्य रेषा, मध्य रेषा, पानावरील बारीक रेषा यावरून 2 भागांमध्ये त्याची विभागणी केली जाते. लालसर मध्य रेषा, बारीक रेषा, हिरव्या मध्य रेषा आणि बारीक रेषा. पालकामध्ये इतर भाज्यांपेक्षा भरपूर सुधारित जातींची निर्मिती केली गेली आहे. तर ज्या सुधारित जाती आहेत त्या संदर्भात बघणार आहोत. त्याच्यामध्ये पहिली जात आहे ऑल ग्रीन. या जातीची निर्मिती भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली येथे केली गेली आहे. ही सुधारित जात असून या जातीची पाने एकसारख्या आकाराची कोवळी हिरवी असतात. हिवाळी हंगामास 15 ते 20 दिवसाच्या अंतराने 6 ते 7 वेळा पानांची कापणी करता येऊ शकते. मोठ्या प्रमाणावर उत्पन्न देणारी जात आहे. तसेच हेक्टरी सरासरी 125 क्विंटल इतक्या मोठ्या प्रमाणात देखील याचं उत्पादन घेता येऊ शकतं. यानंतर बघणार आहोत पुसा पालक. पालकाची ही जात भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली यांनी विकसित केली असून 1967 लागवडीसाठी ही प्रसारित केलेली आहे. हा वान स्विस चार्ड आणि स्थानिक पालक यांच्या संकरामधून निवड पद्धतीने विकसित केला गेला आहे. या जातीची पाने एकसारख्या आकाराची हिरव्या रंगाची असतात. यामध्ये जांभळ्या लालसर रंगाचा अंश कुठेही नसतो. या जातीस ऑल ग्रीन किंवा उशिरा बियांचे दांडे येतात. त्यानंतर बघणार आहोत पुसा ज्योती. पालकाची ही नवीन जात ऑल ग्रीन या जातीचे बी 2% कोल पिसिन द्रावणात 24 तास भिजवून पेरल्यानंतर निवड पद्धतीने सतत 10 वर्ष अभ्यास करून भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली येथून हा वाण विकसित करण्यात आलेला आहे. ह्या जातीची पाने मोठी, जाड, लुसलुशीत, कोवळी, हिरवी, ज्योतीच्या आकाराची असतात. त्यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, चुना, सोडियम, लोह आणि ॲस्कॉर्बिक ॲसिडचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये आहे. यानंतरच्या पालकाच्या दुसऱ्या जाती आहेत, त्याच्यामध्ये पुसा हरित ही आहे. ही जात शुगर बीट आणि स्थानिक पालक या दोन जातींच्या संकरामधून भारतीय कृषी संशोधन परिषद विभागीय संशोधन केंद्र हिमाचल प्रदेश यांनी विकसित केली आहे. त्याचबरोबर जॉब नेर ग्रीन HS 23 पालक 5116 हा वाण देखील महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाने विकसित करून प्रसारित केलेला आहे. आता हवामानाच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत. उत्तर भारतात पालक हे हिवाळी हंगामातील पीक, परंतु आपल्याकडे पालकाची लागवड उन्हाळ्याचे 1-2 महिने वगळल्यास वर्षभर करता येऊ शकते. तसेच तापमान वाढल्यास लवकर फुलावर येते. खूप उष्णता वाढल्यास पाने लवकर खाण्याच्या अवस्थेतून निघून जातात आणि उत्पादनामध्ये घट येऊ शकते. एकंदरीत सपाट मैदानी प्रदेशात पालकाची लागवड वर्षभर आपण करू शकतो. हे पीक दाट धुक्यामध्येही तक धरू शकतं आणि उष्ण हवामान देखील सहन करू शकतं. जमिनीच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत. जमिनीच्या बाबतीत हे पीक फारसे चोखंदळ नाही. हलक्या जमिनी या पिकासाठी चांगल्या मानवतात. खारवट जमिनीतही जिचा की सामू 7-10 आहे या ठिकाणी देखील हे पीक चांगलं येतं. परंतु जमिनीचा सामू जर 7 असेल तर उत्पादन भरपूर चांगल्या प्रतीचं मिळू शकतं. जर जमीन मुबलक, सुपीक आणि योग्य प्रकारे निचरा होणारी परंतु वाळू मिश्रित असेल तर हे पीक उत्तम प्रकारे वाढू शकतं. पूर्व मशागतीच्या संदर्भात मंडळी बघूयात. मध्यम खोलीची नांगरट अंदाजे 15 सेंटीमीटर करून ढेकळे फोडून कुळवाच्या उभ्या आडव्या 3-4 पाळ्या मारून घ्याव्यात. त्यामध्ये प्रति हेक्टरी 30-40 टन कुजलेले शेणखत मिसळणं गरजेचं आहे. त्यानंतर सपाट वाफे करून घ्यावेत. वाफा साधारणपणे 3-4 मीटर लांब आणि 1-1.5 मीटर रुंदीचं असणं गरजेचं आहे. म्हणजे निंदणी करणं जे आहे ते आपल्याला सोयीचं जाऊ शकतं. मंडळी यानंतर बघणार आहोत लागवडीचा हंगाम. उत्तर भारतात या पिकाची लागवड August-November या दरम्यान करतात. महाराष्ट्रातील हवामान याची लागवड जी आहे ती आपल्याला वर्षभर करता येऊ शकते. पावसाळी हंगामातील अर्थात खरीपातील लागवड June-July आणि रब्बी हंगामातील लागवड September-October आपण करू शकतो. भाजीचा सतत पुरवठा होण्याच्या दृष्टीनं 10-15 दिवसाच्या अंतरानं बी पेरणं गरजेचं आहे. पहाडी प्रदेशात लागवडीचा हंगाम हा April-June असा असतो. तर लागवडीसाठी मुख्य 2 पद्धती आहेत. पिसकटणे किंवा पिसरणे या पद्धतीमध्ये बी सपाट केलेल्या वाफ्यांमध्ये विखुरलं जातं आणि मातीमध्ये चांगलं मिसळतात. परंतु ही पद्धत उपयुक्त मानली जात नाही. त्यानंतर ओळीमध्ये बी पेरणे ही बी लागवडीची योग्य अशी पद्धत आहे की ज्यामुळे खुरपणी, निंदणी आणि पानांची काढणी कापणी जी आहे ते करणं आपल्याला सोपं जाऊ शकतं. त्यासाठी मंडळी 15-20 सेंटीमीटर अंतरावर 1.5-3 सेंटीमीटर खोलीवर पेरतात. जर योग्य ठराविक वापसा आणि उष्णता असेल तर बी साधारणपणे लागवडीनंतर 10 दिवसात उगवते. परंतु जमिनीमध्ये योग्य प्रकारे आर्द्रता नसेल तर हलके पाणी देऊन चांगल्या उगवणीची आपण खात्री देऊ शकतो. मंडळी यानंतर खतं आणि पाण्याच्या संदर्भात बघूयात. पालक हे कमी कालावधीचे पीक असले तरी लुसलुशीत, टवटवीत पानांवर पिकाचे उत्पादन व प्रत अवलंबून असल्यामुळं पालकाच्या पिकाला नत्राचा मोठ्या प्रमाणात वापर करावा लागतो. तसेच पिकाला पाण्याचा नियमित पुरवठा करून जमिनीत ओलावा राखणंसुद्धा गरजेचं आहे. यासाठी जमिनीच्या मगदुराप्रमाणे हेक्टरी 150 किलो नत्र, 80 किलो स्फुरद आणि 80 किलो पालाश देणं देखील गरजेचं आहे. संपूर्ण स्फुरद आणि पालाश आणि 1/3 नत्र पेरणीच्या वेळी देणं देखील गरजेचं आहे. उरलेले नत्र 2 समान हप्त्यात विभागून पहिल्या आणि दुसऱ्या कापणीच्या वेळी देणं देखील गरजेचं आहे. आंतरमशागतीच्या संदर्भात मंडळी बघूयात. उगवण होतात 3-4 पाने आल्यानंतर विरळणी करून 2-2 रोपे ठेवणं गरजेचं आहे. वाया गेलेल्या रोपांच्या जागी पुन्हा बिया टाकून घ्याव्यात. आवश्यकतेनुसार निंदणी करावी. पेरणीनंतर लागवड तीन ते चार आठवड्यांनी खुरपणी करून तण काढून टाकावं. पहिल्या खुरपणीनंतर दुसरी खुरपणी 3 आठवड्यांनी करणं देखील गरजेचं आहे. मंडळी, पालकावर जे आहे त्या निळे भुंगेरे, मावा आणि पाने खाणाऱ्या आळ्या या किडींचा देखील प्रादुर्भाव आपणास दिसून येतो. त्यासाठी आपले जे कृषी सहाय्यक आहेत त्यांच्या माध्यमातून उपाययोजना आपण करून घेणं देखील गरजेचं आहे. काढणी आणि विक्रीच्या संदर्भात मंडळी बघूयात. लागवडीपासून सुमारे 3 ते 4 आठवड्यांनी पालक कापणी काढणीस तयार होतो. पालकाची पूर्ण वाढलेली हिरवी कोवळी पाने 15 ते 30 सेंटीमीटर उंचीची झाल्यानंतर पानांच्या देठाचा जमिनीपासून 5 ते 7.5 सेंटीमीटर भाग ठेवून वरील भाग खोडून अथवा कापून घ्यावा. त्यानंतर त्यावरील जो खराब किंवा पिवळसर सडकी पाने जी आहेत ती निवडून टाकावीत आणि चांगल्या पानांच्या साधारणपणे 500 ग्रॅमच्या जुड्या पेंढ्या बांधून त्यानंतर दर 15 ते 18 दिवसाच्या अंतरानं त्याची खुडणी करणं देखील आवश्यक आहे. विक्रीच्या संदर्भात बघूयात. काढणीनंतर लगेचच पालक बाजारात पाठवावा, कारण काही तासात तो सुकून देखील जाऊ शकतो. जुड्या उघड्या जागेत रचून वरून झाकून घेऊन किंवा बांबूच्या टोपल्यांमध्ये अगर पोत्यामध्ये व्यवस्थित रचून विक्रीसाठी पाठवणं देखील गरजेचं आहे. यासाठी आपण शीतगृहाचा देखील चांगल्या पद्धतीनं वापर करू शकतो. तर मंडळी, आपण जर भाजीपाला पिकं घेत असाल तर आणि त्याचं मार्केटिंग जर आपल्याला चांगल्या पद्धतीनं करणं जमत असेल तर पालक ही भाजी जी आहे, पालेभाजी, ते आपण वर्षभर घेऊ शकतो आणि त्यापासून उत्तम प्रकारचं उत्पादन देखील घेऊ शकतो. त्यासाठी आत्ताच्या बाबी आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहिलेले आहेत त्याचा देखील अवलंब आपल्या शेतकरी बांधवांनी केल्यास चांगल्या पद्धतीचं उत्पादन आपल्याला पालक या पालेभाजीपासून मिळू शकतं. आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण अनेक पालेभाज्या पिकांच्या लागवडीविषयी देखील आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अशीच माहिती घेत राहणार आहोत. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीतं, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

कागद पेन नहीं या वेड़ी मोबाइल सा नवा उपक्रम आए विवरण आनी मा

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
2: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या आपल्या स्वरबहार या कार्यक्रमात मी रमेश पेठे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या माध्यमातून अनेक श्रवणीय गीतं आपण ऐकत असतो, पण काही गीतं आपल्या मनाचा ठाव घेतात आणि ती कायमी एक आठवण आपल्या हृदयामध्ये ठेवतात. अशीच सदाबहार रेट्रो लव्ह स्पेशल गीतं आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ऐकणार आहात, जी गीतं सदैव आपल्याला आनंदित करीत आलेली आहेत आणि आपल्या भावनासुद्धा त्यांनी जागृत ठेवलेल्या आहेत. तर अशीच सुंदर गीतं आजच्या स्वरभार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात बालिका वधू या चित्रपटासाठी अमित कुमार यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोतेहो, स्वरबहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदी चित्रपट सृष्टीतील सदाबहार गीतं आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपूर यांचं गीत. संगीतकार आहेत आर डी बर्मन आणि चित्रपट आहे अनामिका.

श्रोतेहो, स्वरबहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत अमित कुमार आणि लता मंगेशकर. गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार आहेत आर डी बर्मन आणि चित्रपट आहे लव्ह स्टोरी.

श्रोते हो, रेडिओ तेरणा 90.4 FM आपण ऐकत आहात. आपण आनंद घेत आहात स्वर बहार या कार्यक्रमाचा. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत किशोर कुमार. गीत आहे राजेंद्र कृष्ण यांचं. संगीतकार आहेत आर डी बर्मन आणि चित्रपट आहे पडोसन.

श्रोतेहो कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत सुमन कल्याण आणि मोहम्मद रफी. गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं, संगीतकार आहेत आर डी बर्मन आणि चित्रपट आहे ब्रह्मचारी.

श्रोतेहो, स्वरबहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदी चित्रपट सृष्टीतील सदाबहार गीतं, अजरामर गीतं आपण ऐकत आहात, ज्यांनाच आपण रेट्रो लव्ह स्पेशल या नावानं देखील ओळखतो. श्रोतेहो, कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत जगजीत सिंग आणि चित्रा सिंग. गीत आहे जावेद अख्तर यांचं. या गीताला संगीत दिलं आहे कुलदीप सिंग यांनी, तर चित्रपट आहे साथ साथ.

श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात मजरूह सुलतानपूर यांचं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. गायक कलाकार आहेत आशा भोसले आणि किशोर कुमार.

श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात कुदरत या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजातील मजरूह यांचं गीत. संगीतकार आहेत आर डी बर्मन.

श्रोतेहो, स्वरबहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदी चित्रपटसृष्टीतील सदाबहार गीतं आपण ऐकत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत किशोर कुमार. गीत आहे मजरूह यांचं, संगीतकार आर डी बर्मन, आणि चित्रपट आहे मेरे जीवन साथी.

0: श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात शक्ती या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील गुलजार यांचं गीत. संगीतकार आहेत आर डी बर्मन.
1: सुपरहिट गाणे इस चॅनल पर ही है सुनहरे गाणे और कुछ यादें. सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द

श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदी चित्रपट सृष्टीतील सदाबहार गीत आपण ऐकत आहात. स्वरबहार या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहात द ग्रेट गॅम्बलर या चित्रपटातील गीत. या गीताला संगीत दिलं आहे आर डी बर्मन यांनी आणि गायक कलाकार आहेत अमिताभ, आशा भोसले आणि शरद.

श्रोतेहो, स्वरबहार या कार्यक्रमासंबंधी आपल्या काही प्रतिक्रिया असतील त्या आम्हाला निश्चितपणे कळवा. यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900 9970500000. आपण ऐकत रहा रेडिओ तिरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती तुम्हाला भेटायला आली आहे. आजचा शो खरंच खूपच खास असणार आहे, कारण रेडिओ म्हणू नका किंवा त्या जुन्या कॅसेट्स म्हणू नका किंवा तुमच्याकडे असणाऱ्या कुठल्याही माध्यमातून आशाजींचं गाणं ऐकलं नाही आहे असं कधी झालंय का हो? आशाजींचं गाणं ऐकलं नाही असा एकही व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. गेली अनेक वर्ष सुरेल आवाजानं आनंद देणाऱ्या आणि क्लासिकलच्या बरोबरीनं अनेक शैलींची गाणी गाणाऱ्या मेलडी क्वीन आशा भोसले. आज आपण आशाजींचीच गाणी ऐकणार आहोत. भावगीत, नाट्यगीत, भजन, भक्तिगीत, लावण्या, कव्वाली ते अगदी डिस्को, डुएट, प्रेमगीतं, गझल, अगदी रिमिक्सपर्यंत विविध प्रकारची गाणी गाऊन आशाताईंनी आपला आवाका सिद्ध करून दाखवलाय. नवे प्रवाह, नवे कल्चर, नवे गायक, नवे कंपोजर्स यांच्याशी सुरांचं नातं निर्माण करून त्या सतत पुढे झेप घेत राहिल्यात आणि म्हणूनच आत्ताच्या पिढीलाही त्या अगदी जवळच्या वाटतात. आपलं बालपण आशाताईंनी समृद्ध केले, म्हणजे लहानपणीची बडबड गीतं ते अगदी कॉलेजला पोहोचून प्रेम करेपर्यंत कानावरती आशाताईंची गाणी आपल्या आयुष्यात परफेक्ट सिच्युएशनला कायमच फिट बसतात, नाही का? सो चला सुरुवात करूया आजच्या क्लासिक रेडिओ शोची. धाकटी बहीण या चित्रपटातील गाण्यासोबतच धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना शब्दरूप आले मुख्या भावनांना. जगदीश खेबुडकर यांचं हे गीत तर सुधीर फडकेंचं संगीत आहे. यमन रागातील बांधलेलं हे गाणं क्लासिक रेडिओ शो मधून आरजे प्रगतीसोबत.

क्या बात है, हेमंत मुखर्जी आणि आशा भोसले यांचा हा आवाज, तर हृदयनाथ मंगेशकरांनी हे संगीतबद्ध केलं होतं. गोम संगतीनं माझ्या तू येशील का, त्यावेळेची प्रपोजल्स कशी असायची ते या गाण्यातून परफेक्ट सांगितलंय. नगर आजकाल कॉफी डेट्स रेस्टॉरंट्समध्ये आपल्या गप्पा रंगतात, ते त्या काळी रंगत नव्हत्या आणि हे या गाण्यातून अगदी लीलया सांगण्यात आलंय. आजचा आपला हा शो आहे आशाताई स्पेशल, आणि त्यामुळंच त्यांची खास गाणी, सर्व पॅटर्न्समधील गाणी आज आपल्याला ऐकायला मिळतात. आशाताईंबद्दल सांगायचं झालं तर 8 सप्टेंबर 1933 रोजी त्यांचा जन्म झाला आणि 1943 मध्ये त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती, आणि तेव्हापासूनच आजपर्यंत त्यांची गाणी बहरतायत आणि आपल्याला आनंद देत आहेत. सुरांच्या सहाय्यानं जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा असा हा आवाज आपणास लाभलाय. आशाताईंना दीनानाथ मंगेशकर यांचा गाण्याचा मोठा वारसा लाभलाय आणि सगळीच मंगेशकर कुटुंबीय म्हणजे गाण्यातले एक से बढकर एक अव्वलच. लता दिदी आणि हृदयनाथ यांच्या तालमीत त्या चांगल्याच तयार झाल्या. आशाताईंनी माझं बाळ या सिनेमातून गाण्याची सुरुवात केली होती, मात्र सुरुवातीचा काळ त्यांच्यासाठी अत्यंत अवघड होता. शमशाद बेगम, गीता दत्त, लता मंगेशकर यांनी चित्रपट सृष्टीत जम बसवला होता, त्यामुळे आशाताईंना दुय्यम स्थान मिळत होतं. त्यात वैवाहिक जीवनात सुद्धा अडचणींमुळे त्यांची बरीच ओढाताण सुरू होती. तरीही अशा खडतर परिस्थितीत सुद्धा अनेक प्रकारची गाणी गाण्याची क्षमता त्यांनी सिद्ध केली. मेहनतीची तयारी तर होतीच, आणि आशाताईंनी स्वतःचा वेगळा मार्ग काढला आणि वैशिष्ट्यपूर्ण असं स्वतःचं स्थान निर्माण केलं. मला कायमच आशाताई जिद्दी लढाऊ वृत्तीच्या स्त्री वाटतात. त्यांच्या कारकिर्दीला संघर्षाची किनार आहे. त्यांनीच गायलेल्या गाण्याप्रमाणे ये तो आसमान को जमीन पर उतार लाए, मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए, असंच त्या जगल्यात. त्यांच्या आयुष्यात अनेक वादळ आली पण त्या कधीही डगमगल्या नाहीत. पण त्यांचं आला आला वारा गाणं हे मात्र भलतंच फेमस आहे बरं का. तर हेच गाणं आपण ऐकणार आहोत. आशा आणि अनुराधा यांचा हा आवाज आहे. हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातलं हे गाणं आहे. तर हृदयनाथ मंगेशकरांनी अप्रतिम म्युझिक केलंय. स्वतः छान वाराही येतोय, तर या वाऱ्याची झुळूक आपण सगळेच जण अनुभवूयात. ऐकत रहा क्लासिक रेडिओ शो आरजे प्रगती सोबत.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: क्या बात है, सुधीर मोघेंचे हे शब्द होते. सुधीर फडके यांचं म्युझिक आणि आशाताई आणि सुरेश वाडकर यांचा हा आवाज. अजून काय पाहिजे? दिस जातील, दिस येतील, भोग सरल, सुख येईल. आशाताईंच्या बाबतीतही असंच झालं. अनेक अडचणीतून वाट काढत त्यांनी सुखाचा शोध घेतला. आपल्या मधाळ आवाजानं गेली 5 दशकं रसिकांच्या हृदयावर त्या अधिराज्य करत आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतल्या आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत उडत्या खट्याळ अगदी मादक चालीच्या गाण्यांनी मोहवणाऱ्या आशा भोसले यांनी भावपूर्ण आणि दर्दभऱ्या गीतांमधून आपली प्रतिमा सिद्ध केली आहे. वैयक्तिक आयुष्यातल्या अनेक अडचणी, मुलांची जबाबदारी, प्रतिकूल परिस्थिती अशा सर्व विपरीत घटकांचा सामना करत आशाताईंनी स्वबळावर आत्मविश्वासानं गायनात यश मिळवलंय. आशाताईंबद्दल सांगायचं म्हटलं तर आजपर्यंत सुमारे 900 फिल्म्ससाठी गायिका म्हणून त्या जोडल्या गेल्यात. तसंच त्यांनी 14 भाषेत सुमारे 1200 गाणी गायली आहेत. गिनीज बुक वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड मध्ये जास्तीत जास्त गाणी गाणाऱ्या गायिका म्हणून आशा भोसले पहिल्या नंबरावरती आहेत बरं का. अनेक कवींच्या काव्यरचनांना आशाताईंनी सुरांचं गोंदण दिलंय आणि आपल्या गाण्याबरोबर त्या चित्रपटांना त्यातल्या अभिनेत्रींना देखील गाण्यासोबत अजरामर केलंय. ऐकूयात असंच एक गाणं जे माझंही खूप फेवरेट आहे. चंद्र आहे साक्षीला सुधीर फडकेंचं हे म्युझिक आहे तर जगदीश खेबुडकरांचे हे शब्द आहेत. ऐकूयात.
1: सारे गामा कारवा यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: वा, जैत रे जैत या चित्रपटातील हे गाणं 4 दशकानंतरही मराठी इंडस्ट्रीत महिलाचा दगड ठरलेला जैत रे जैत या चित्रपटातील गाण्याची लोकप्रियता आजही कमी झाली नाहीये. निसर्ग कवी नाधू महानूर यांनी प्रथमच चित्रपटासाठी गीतलेखन केलं होतं. त्यांनी शब्दबद्ध केलेली गाणी अजरामर झाली आणि मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासात जैत रे जैतचा उल्लेख सुवर्ण अक्षरात झाला. पण यामागचं कारण होतं चित्रपटातील गाण्यांना ज्या स्वरांनी साद चढवला अशा आशाताईंच्याच आवाजातलं गाणं जांभूळ पिकल्या झाडाखाली. हे सुपरहिट गाणं आत्ताच आपण अनुभवलंय. अशी बरीच सुपरहिट गाणी आशाताईंनी गायलेत. आशाताईंनी ज्यांच्यासाठी गाणी गायलेत ते संगीतकार, गीतकार, अभिनेत्री आणि आशा भोसले. संख्यात्मक, गुणात्मक वर्णन वगैरे करायचं झालं ना तर ते खरंच अशक्य गोष्ट आहे. आशाताईंनी गायलेली चित्रपट गीतं, भावगीतं, भक्तिगीतं आणि फिल्मची यादी करायची ठरवलं तर ती खूप मोठी होईल. हिंदी चित्रपट गीतांचा विचार करता आशाताईंनी SD बर्मन ते AR रहमान सारख्या विविध कालखंडातील अनेक संगीतकारांबरोबर काम केले. मराठीमध्ये सुधीर फडके, हेमंत कुमार, लता मंगेशकर, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल अशा अनेक गायक गायिकांसोबतची गाणी रसिकांच्या मनात आजही घर करून राहिली आहेत. पण आता घेऊन येते मी आशाताईंच आणखी एक लोकप्रिय गाणं,
1: रुपेरी वाळूत माडांच्या पानात गेना.
0: बघा ना, त्यावेळी भेटायची ठिकाणं असायची प्रियकर प्रियसीची ती अशी असायची. आत्तासारखी कॉफी शॉप्स किंवा रेस्टॉरंट त्या काळात नव्हती. जमाना बदललाय पण हे गाणं आजही आपल्या मनात प्रत्येक प्रियकर प्रियसीसाठी गुणगुणतच असेल, नाही का? सो चला निघूया बीच ट्रिप वरती आणि आठवूयात आपल्या समोर स्पेशलला. अनिल अरुण यांनी या गाण्याचं म्युझिक केलंय, तर अर्थात आशाताईंचा आवाज. तर येते सुपरहिट गाणं.

क्लासिक रेडिओ शो मध्ये वेलकम बॅक. आणि अशीच सदाबहार गाणी ऐकण्यासाठी ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. आशा भोसले आजचा स्पेशल एपिसोड आहे आपला, आणि आशाताईंचं कौतुक करावं ना तेवढं कमीच आहे. आतापर्यंत आशाताईंनी आयुष्याच्या पायरीवरती जे काही यश संपादन केलंय ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. राष्ट्रीय पुरस्कार, अनेक फिल्मफेअर पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचे 15 पेक्षाही जास्त पुरस्कार, 2008 मिळालेला पद्मविभूषण पुरस्कार, चित्रपट इंडस्ट्रीमधला सर्वोच्च म्हणजेच दादासाहेब फाळके पुरस्कारही आशाताईंना मिळालाय. नुकतंच त्यांना बंगाल विभूषण पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलंय. लहानपणी आपण त्यांची अंगाई गीतं सुद्धा ऐकली आहेत, बडबड गीतं म्हणली आहेत, प्रेमगीतं कॉलेजमध्ये गुणगुणली आहेत, आणि कुणाला तरी इम्प्रेस करण्यासाठी सुद्धा गायली आहेत. पण त्यांनी दर्दभरी गीतं सुद्धा तितक्याच चांगल्या पद्धतीनं आपल्या समोर आणली आहेत. आणि असंच एक गाणं जे बाळा कशी गाऊ अंगाई या चित्रपटातलं, ज्यांचे शब्द आहेत जगदीश खेवूडकरांचे, संगीत आहे यंदत यांचं, आणि स्वर आहेत आशा भोसल्यांचे.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. क्लासिक रेडिओ शोमध्ये मी आर्ज प्रगती आहे तुमच्यासोबत, आणि हा तुम्ही शो एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आज आपण अनुभवतोय आशाताईंची मैफिल. सुधीर फडके, वसंत प्रभू, खळे काका यांच्यासारखं मराठी गीतांना कोणी फुलवलं असेल तर ते म्हणजे अर्थातच पंडित हृदयनाथ मंगेशकर. हृदयनाथांची चाल मुळातच कठीण, त्यातील आलाप तरंगणे ते तर त्याहून अवघड. पण आशाजींनी असंही आव्हान स्वीकारत अवघडात अवघड गाणी सुंदर गायलीत. आत्ताचं गाणं आपण ऐकलं ना, केव्हा तरी पहाटे, या गाण्याचं म्युझिक सुद्धा हृदयनाथ मंगेशकरांचंच होतं, तर सुरेश भट यांचं हे गीत होतं. आशा भोसले या मंचावर सुद्धा एक उत्कृष्ट परफॉर्मन्स म्हणून रसिकांच्या समोर येतात. त्यांना स्वयंपाकाची सुद्धा भलतीच आवड आहे बरं का. मान सन्मान मिळूनही पाय घट्टपणे जमिनीवर असलेल्या, साधी राहणी असलेल्या स्त्री कलाकार त्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जुना काळ, त्यावेळचे कष्ट, धडपड, जुने सहकारी, मग ते सहगायक असोत की साधे स्टुडिओ मधले कर्मचारी, या गोष्टी त्या नेहमी न विसरणाऱ्या किंबहुना आवर्जून लक्षात ठेवणाऱ्यातल्या, आणि म्हणूनच त्या माणूस म्हणूनही अत्यंत संवेदनशील आहेत. आयुष्यामध्ये वेगवेगळे चढ उतार तर पाहिले तर आशाताईंचं जीवन म्हणजे एक उत्फुल्ल मैफिल आहे. त्यांच्या आवाजातली ही गाणी आपल्याला कायमच रिझवत राहणार आहेत.

वेळ झाली आता तुम्हाला टाटा बाय बाय म्हणायची. नवा एपिसोड, नवी थीम घेऊन मी आरजी प्रगती येणार आहे तुम्हाला भेटायला. पुढचा शो असाच एक स्पेशल असेल. आणि रेडिओ तेरणा ऍप डाउनलोड केलं नसेल तर पटकन डाउनलोड करून घ्या आणि आमचे सर्वच कार्यक्रम ऐकायला विसरू नका. क्लासिक रेडिओ शो मध्ये अशी सदाबहार गाणी आपल्या भेटीला येतच राहणार आहेत. हा शो तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला नक्की कळवा. आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये आपण इथेच थांबतोय. आजचा आपला एपिसोड आवडला असेल तर नक्की आम्हाला व्हॉट्सअप करून सांगा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900, 9970500900. पुन्हा भेटणार आहोत उत्तमोत्तम गाणी क्लासिक रेडिओ शो मधून. मराठी गाणी ऐकण्यासाठी तुम्हाला कोणत्या कलाकाराचा क्लासिक रेडिओ शो व्हावा असं वाटत असेल तर त्याविषयी तुमचं मत आम्हाला व्हॉट्सअप करून तुम्ही नक्की सांगू शकता. कुठले विषय ऐकायला आवडतील, कोणाविषयी ऐकायला आवडेल याबद्दलही नक्की सांगा. आम्ही तुमच्या कमेंट्सचा नक्की विचार करू. आणि हो, रेडिओ तेरणा ऍप डाउनलोड केलं ना. पुन्हा भेटणार आहोत नव्या भागात. तोपर्यंत मी आरजे प्रगती सगळ्यांचा निरोप घेते. नमस्कार. तोपर्यंत ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: यूं ही तुम मुझसे बात

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

दो घूंट ने मारा झटका, अब डर है न कोई खटका, कोई कुछ सोचे।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमाचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.